0: MSRP dues to farmers for 2025-26 crushing season. The decision was taken at a cabinet meeting chaired by Chief Minister Devendra Fadnavis in Mumbai yesterday. Speaking to reporters after the meeting, Mr. Fadnavis said soft loans of over 750 crore rupees will be given to cooperative sugar mills, enabling them to clear previous dues and procure fresh sugar cane. Four airports are set to come up in West Bengal as the state government moves to speed up regional air connectivity. The airports will be located at Chhara in Purulia, Balurghat in South Dinajpur, Hashimara in Alipurduar, and Kalaikunda in Poshchim Mednipur. A tripartite MOU between the center and the state for the four airports is expected to be signed under the Uran scheme. Delhi government has announced to double the fixed monthly incentive for ASHA workers from 3,000 rupees to 6,000 rupees. This decision was taken at a cabinet meeting chaired by Chief Minister Rekha Gupta in New Delhi yesterday. There are 6,725 ASHA workers currently working in Delhi. Meanwhile, Delhi government has also decided to build hostels for 10,000 students studying in colleges and universities across the national capital. The 22nd edition of India-US Joint Military Exercise Yudh Abhyas began yesterday at Auli in Uttarakhand. The opening ceremony of the exercise was held at Auli Foreign Training Node in Uttarakhand. The exercise has simultaneously been conducted in Auli in Uttarakhand and Mahajan Field Firing Range in Rajasthan. The exercise seeks to bolster interoperability among the two forces and address emerging challenges while further strengthening the bilateral defence partnership. External Affairs Minister Dr. S. Jayashankar emphasized India's strong commitment to multipolarity, rooted in its independent stance and commitment to strategic autonomy, delivering the valedictory address at the Silver Jubilee celebration of the Indian Council of World Affairs in Delhi. Dr. Jayashankar expressed confidence that India is destined to rise in a turbulent world.
1: When India advocates dialogue and diplomacy, when we stress that endless war must give way to an end to war, this is our particular way of thinking. Indian diplomacy will always have peace and development as its central agenda, not just as an idealistic goal, but as a sensible prescription for the world order to advance progress and prosperity.
0: In men's cricket, India defeated Afghanistan by 7 wickets in the second T20 international at the Arun Jaitley Stadium in Delhi last night to take an unassailable 2-0 lead in the 3-match series. Chasing a target of 160 runs, India comfortably reached 163 for 3 in 14.5 overs. Sanju Samson.
2: आकाशवाणी पुणे योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 2,000 रुपयांपर्यंतचे यूपीआय व्यवहार तसंच रुपे डेबिट कार्डावरील व्यवहारांवर शुल्क आकारलं जाणार नाही, केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून स्पष्ट. साखर कारखान्यांना सवलतीच्या दरात कर्ज देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार पूर्ण ताकदीनं शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. राज्यभरात एसटी बस स्थानकांवर 125 हिरकणी कक्ष उभारण्यात येणार. राज्यात 1.5 दिवसाच्या गणपतींचं भक्तिमय वातावरणात विसर्जन. आणि अफगाणिस्तानवर 7 गडी राखून विजय मिळवत 3 सामन्यांच्या T20 मालिकेत भारताची 2-0 आघाडी. आता सविस्तर बातम्या. यूपीआयद्वारे व्यक्ती ते व्यक्ती होणाऱ्या आर्थिक व्यवहारांवर कोणतेही शुल्क आकारलं जाणार नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. तसंच यूपीआयद्वारे व्यापाऱ्यांना केल्या जाणाऱ्या 2,000 रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर आणि लहान व्यापाऱ्यांसाठी 0% डिस्काउंट रेट म्हणजेच MDR आराखड्याअंतर्गत येणारे व्यवहारही विनाशुल्क राहतील असंही अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. MDR फक्त 2,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या विशिष्ट व्यापारी व्यवहारांना लागू होईल असंही अर्थ मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. हा बदल येत्या 15 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. सहकारी साखर कारखान्यांची 2025-26 गाळप हंगामातली FRP थकबाकी देण्यासाठी आणि पुढच्या वर्षीच्या गाळप हंगामासाठी या कारखान्यांना सवलतीच्या दरात कर्ज देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यासाठी 738 कोटी रुपयांच्या तरतुदीलाही मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्य शासनाची 25 प्रमुख धोरणं आणि 25 प्रमुख योजनांचं विश्लेषण आणि मूल्यांकन करण्यासाठी महाराष्ट्र तांत्रिक सहायता कक्ष अर्थात महाटॅक स्थापन करण्यास, त्याचबरोबर महाराष्ट्र नगरपरिषदा

नगर पंचायती तसंच औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मध्ये सुधारणा करण्यालाही काल मंत्रिमंडळानं मान्यता दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल राज्यातल्या दुष्काळजन्य परिस्थितीबाबत चर्चा झाली. दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार पूर्ण ताकदीनं शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली. अवर्षणामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचं सर्वेक्षण लवकरच सुरू करण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. रायगड जिल्ह्यातल्या दिघी इथं देशातलं सर्वात मोठं जहाज बांधणी केंद्र उभं राहणार आहे. नॅशनल शिप बिल्डिंग अँड हेवी इंडस्ट्रीज पार्क महाराष्ट्र लिमिटेड आणि माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड यांच्यात काल या केंद्राच्या उभारणीसाठीचा सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मंत्रालयात माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. एकंदर 27,000 कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या या प्रकल्पातून 15,000 प्रत्यक्ष तर 75,000 अप्रत्यक्ष असे 90,000 रोजगार निर्माण होणार असल्याचं ते म्हणाले. युद्धनौकांसह व्यापारी व्यावसायिक जहाजांची निर्मिती तसंच जहाज तोडणी जहाज दुरुस्ती आणि पुनर्वापर अशी सर्व कामं इथं होतील. मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्रातल्या लाखो महिला प्रवाशांची सुरक्षितता आरोग्य आणि सन्मानार्थ राज्यभरातल्या एसटी बस स्थानकांवर येत्या 3 वर्षात 125 हिरकणी कक्ष उभारण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि टोयोटा किर्लोस्कर मोटर यांच्यात या संदर्भात सामंजस्य करार करण्यात आला. या कक्षांमध्ये मातांना स्तनपानासह बाळाची निगा राखण्यासाठी आवश्यक अशी सुरक्षित जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुनेत्रा पवार तसंच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मंत्रालयात महसूल विभागाच्या महाखनिज 2 या प्रणाली आणि मोबाईल ॲपचं लोकार्पण तसंच राज्य महाखनिज नियंत्रण कक्षाचं उद्घाटन केलं. महाखनिज 2 या प्रणालीतल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे गौण खनिज क्षेत्राचं सर्वेक्षण वाहतुकीवर देखरेख आणि परवान्यांची डिजिटल पडताळणी अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. याशिवाय अनियमितता ओळखणं आणि महसुलातली तफावत आणि गळती कमी करण्यासाठीही ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: बातमीपत्रात पुन्हा स्वागत. राज्यात काल सर्वत्र 1.5 दिवसांच्या गणपतींना भक्तिमय आणि भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक आणि कोकणासह राज्यभरातल्या प्रमुख नद्या, तलाव, समुद्र किनारे तसंच स्थानिक प्रशासनानं उभारलेल्या कृत्रिम तलावांवर विसर्जनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. गर्दीचं नियोजन आणि पर्यावरण रक्षणाच्या उद्देशानं स्थानिक प्रशासनांनी कृत्रिम तलाव उभारले आहेत. सुरक्षेसाठी विसर्जन स्थळांवर जीवरक्षक आणि आपत्कालीन पथकही तैनात करण्यात आली होती. कृषीपंचमीनिमित्तानं काल पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर 35,000 महिलांनी आतरवशिष्य पठण केलं. गणेशोत्सवात सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं विशेष मोहीम सुरू केली आहे. ध्वनी प्रदूषणाच्या पातळीवर लक्ष ठेवण्यासाठी राज्यातल्या 27 शहरांमध्ये विशेष निरीक्षण मोहीम राबवण्यात येणार असून याअंतर्गत 132 निरीक्षण केंद्रांवर ध्वनी पातळीचं मोजमाप केलं जाणार आहे. येत्या 19, 20 आणि 25 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6 ते 12 या कालावधीत ध्वनी पातळीचं निरीक्षण केलं जाणार आहे. भंडारा जिल्ह्यातल्या तुमसर तालुक्यात गणेश आगमन मिरवणुकीदरम्यान कर्णकर्कश आवाजात डीजे वाजवणाऱ्या संचालकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक ध्वनी पातळी असल्याचं आढळून आल्यानं पोलिसांनी ही कारवाई केली. गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि धोरणात्मक निर्णयांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी यवतमाळमध्ये लोकसंवाद अभियान राबवण्यात येत आहे. माहिती आणि जनसंपर्क विभागाच्या वतीनं राज्यभर लोकसंवाद 2026 हा विशेष जनजागृती उपक्रम 16 ते 24 सप्टेंबर या कालावधीत राबवण्यात येणार आहे. सांगली जिल्ह्यातील तासगाव इथं श्री गणपती पंचायतन देवस्थानचा 247वा रथोत्सव हजारो गणेशभक्तांच्या उपस्थितीत काल पार पडला. यावेळी गुलाल आणि पेढ्यांची उधळण करण्यात आली. शेगावच्या श्री गजानन महाराज संस्थानात संत श्री गजानन महाराजांच्या 116व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित 4 दिवसांच्या उत्सवाची काल भक्तिमय वातावरणात सांगता झाली. या उत्सवात 397 दिंड्यांनी सहभाग नोंदवला. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व कायदेशीर मागण्या राज्य सरकारनं मान्य केल्या असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. त्यांच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य झाल्या असून मान्य न झालेल्या एका मागणीबद्दल असलेली कायदेशीर अडचण आणि आपण न्यायालयाच्या विरोधात गेल्यास मराठा समाजाचं कसं नुकसान होईल हे देखील त्यांना समजावून सांगितलं असल्याचं ते म्हणाले. तर मराठा समाजासाठी जे काही ध्येय आहे ते कायदेशीर चौकटीत राहून घटनात्मक पद्धतीनं देण्याचा महायुती सरकारनं प्रयत्न केल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. दरम्यान मनोज जरांगे काल 10 सहकाऱ्यांसह मुंबईत पोहोचले. भारत आणि अफगाणिस्तान दरम्यानच्या T20 क्रिकेट मालिकेत काल झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं अफगाणिस्तानचा 7 गडी राखून पराभव करून मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. भारतानं 160 धावांचं आव्हान 14 षटकं आणि 5 चेंडूत पार करत सहज विजय मिळवला. या मालिकेतला 3रा आणि अंतिम सामना आज दिल्लीत होणार आहे. बीड जिल्ह्यात मागील 2 दिवसात पावसानं सर्वदूर हजेरी लावली. माजलगाव आणि किट्टी आडगाव महसूल मंडळात प्रत्येकी 67.3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून यंदाच्या हंगामात प्रथमच 2 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आज तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 2,000 रुपयांपर्यंतचे UPI व्यवहार तसंच रुपे डेबिट कार्डावरील व्यवहारांवर शुल्क आकारलं जाणार नाही, केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून स्पष्ट. साखर कारखान्यांना सवलतीच्या दरात कर्ज देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार पूर्ण ताकदीनं शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. राज्यभरात ST बस स्थानकांवर 125 हिरकणी कक्ष उभारण्यात येणार. राज्यात 1.5 दिवसांच्या गणपतींचं भक्तिमय वातावरणात विसर्जन. आणि अफगाणिस्तानवर 7 गडी राखून विजय मिळवत 3 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेत भारताची 2-0 आघाडी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: गोल्ड, खरा सोना।
1: नमस्कार, 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे आमची FM गोल्ड प्रसारण वाहिनी आणि आपल्या या मनस्पर्शी कार्यक्रमात रसिक हो मी माधुरी रावराणे आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। बाप्पाच्या उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि मला माहिती आहे आनंद उत्साह अगदी भरभरून औसंडून वाहतोय आणि या उत्सवाच्या आपणा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा। आजही आपल्या कार्यक्रमात खूप सुंदर अशा गोष्टी असणार आहेत, त्यामुळे आपल्या कार्यक्रमाची सुरुवात त्या बाप्पाला नमन करूनच करूया।

दीड दिवसाच्या गणेशाचं विसर्जन झालेलं आहे आणि घराघरात कसं वातावरण आहे? आपल्याकडे कसं असतं की घरातल्या बाप्पांचं विसर्जन झाल्यानंतर मग आपण सार्वजनिक गणेशोत्सव किंवा जिथे जिथे बाप्पा बसतात त्या सगळ्या गोष्टींकडे अगदी उत्साहानं जात असतो, साजरं करत असतो. आणि इतकी उत्सवप्रेमी आपण माणसं आहोत की आपल्याला निमित्त हवं असतं. विचार करा ना, 10 ते 11 दिवस मला वाटतं सगळ्यात जास्त दिवस चालणारा असा हा उत्सव आहे गणेशोत्सव. म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून तर आणखी मजा असते रसिक हो. पण एखाद्या देवतेचं पूजन करत असताना किंवा तो उत्सव साजरा करत असताना त्या देवतेचा आपण काय पाहतो? त्याचं पूजन करत असताना त्याच्या गुणांचं पूजन होणं गरजेचं आहे ना रसिक हो. म्हणजे बाप्पा आपलं उपास्य दैवत आहे हे खरं, आणि त्याच्या एकूण चरित्राचा एकूण सगळ्या गोष्टींचा आदर्श जर आपल्या आचरणात आपण आणला तर किती गोष्टी आहेत. म्हणजे गणपती बाप्पाकडे जेव्हा आपण पाहतो तेव्हा तो आदर्श देव किंवा आदर्श देवता म्हणून आपल्या समोर येते. पहा की त्या देवतेनं जीवनातल्या सगळ्याच क्षेत्रात असं कर्तृत्व एक हे केलेलं आहे आणि त्यातून सगळ्या गोष्टींचा उपभोग सुद्धा घेतलेला आहे. आणि त्याची पूजा करत असताना त्यांनी ज्या ज्या क्षेत्रात अतुलनीय असं कर्तृत्व गाजवलेलं आहे, म्हणजे युद्धात कुठेही अजूनपर्यंत, म्हणजे संपूर्ण चरित्रामध्ये आपल्याला जेव्हा दिसतं पुराणातल्या गोष्टींमध्ये, कुठेही अजिंक्य राहिलेली देवता आहे ती. पहा ना, आणि त्या त्या क्षेत्रात आपण जी माणसं सध्या कार्यरत आहोत, काम करतोय, सगळं करत असताना एक उत्तमरित्या काम करणं म्हणजेच त्याचं पूजन आहे, त्याची उपासना आहे. खरं ना, म्हणजे कला, कौशल्य, नृत्य, नाट्य सगळ्याच ठिकाणी ही दैवता आहे. विद्येच्या मंदिरात सुद्धा आपण तिला पाहतो. आणि स्त्रियांचं सैन्य अगदी पहिल्यांदा उभारणारा गणपती बाप्पा हा सुद्धा आपल्या दैवताच आहे की नाही? त्याच्यामुळे खूप गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात त्याच्याकडून. जितकं पाहावं जितकं घ्यावं तितकं कमी आहे. आणि कितीतरी रूपांमध्ये आपल्याला तो दिसत असतो. म्हणजे आपली देवनागरी लिपी जी आहे ती सुद्धा त्याच्यावरच आधारलेली आहे असं सुद्धा सांगितलेलं आहे. त्यामुळे उत्सव साजरे करत असताना, देवतेचं पूजन करत असताना त्याच्या गुणांचं पूजन होतंय की नाही, आणि त्याच्या गुणांचं पूजन करत असताना ते आपण तसे आपल्यात किंवा आचरणात आपण आणतोय की नाही हे पाहणं खूप गरजेचं आहे. आणि ते जर तसं होत असेल तरच आपण ते उत्सव खूप चांगल्या तऱ्हेनं साजरे करतोय असा त्याचा अर्थ आहे. ऐकूया हे छानचं गीत.

मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया. आपल्याला असं वाटेल आज कार्यक्रमाची सुरुवात केली तर संपूर्ण बाप्पावर होतो एका कार्यक्रम. आता गणेशोत्सवाच्या दिवसांमध्ये ही गाणी जी आपण नेहमी ऐकतोय ती 10-11 दिवस तुम्हाला ऐकायला मिळतीलच, त्यात काही हे नाही आहे, कारण दरवर्षी आपण ती गाणी ऐकत असतो. पण तरीसुद्धा ना एक प्रश्न कसा आहे पहा, मला आत्ताच आमच्या एका श्रोत्यांनी असा प्रश्न विचारला होता की तुम्ही कार्यक्रम करायला सुरुवात केली तेव्हा आणि इतक्या वर्षानंतर आत्ता तुमच्यामध्ये काय बदल झाला आहे, किंवा तुमच्या स्वभावात म्हणा इतर गोष्टींमध्ये म्हणा. प्रश्न खूप छान आहे खरं तर, खरं सांगते. आणि आपण एका टप्प्यानं किंवा एका वर्षानं नाही म्हणणार, मी एका दिवसानं जेव्हा आपण वाढत असतो पुढे जात असतो तेव्हा आजूबाजूचं वातावरण, तुम्हाला आलेले अनुभव आणि तुम्ही ज्या क्षेत्रात काम करताय त्या सगळ्याचा पगडा हा असतोच रसिक हो, असतोच, नक्कीच असतो. कारण इतक्या वर्षांच्या कामाच्या अनुभवानंतर तुम्ही खरं तर समृद्ध होत जातात. आणि त्यातूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही असते की तुम्ही जेव्हा विद्यार्थी म्हणून काम करताना, जेव्हा विद्यार्थी म्हणून आपण सगळेच कायम विद्यार्थी असतो, कायमच विद्यार्थी असतो, आणि सतत जर शिकण्याची काहीतरी घेण्याची वृत्ती असेल ना तर त्यातून आपण दर क्षणाला किंवा प्रत्येक क्षणाला घडत असतो. आता आणखी एक गोष्ट अशी आहे की सण

उत्सव आपण प्रत्येक सण उत्सवाकडे कसं पाहतोय, ते फक्त आनंदाचं साधन आहे का आणखी त्यातून आपल्याला काय वेगळ्या गोष्टी घेता येतील? कधीतरी हा विचार केला आहे का, जेव्हा आपण सण उत्सव साजरे करत असतो तेव्हा आपल्या मनाला मिळणारी एक वेगळ्या प्रकारची शांतता जी त्या आनंदातून सुद्धा येते? बरा हा आनंद शांततेतून आलेला आहे बरं का, ती प्रसन्नता जी असते ना त्याची तुलना नाही करता येत ना कुणाशी। म्हणजे आपलीच जवळची माणसं जी कधी ज्यांच्या गाठीभेटी आता हल्ली होत नाही आहेत त्यांच्या गाठीभेटी होतात या निमित्तानं, किंवा साधी आरती म्हणण्याचा भाग असू देत किंवा एखादं स्तोत्रपठण असू देत श्लोक असू देत जे काही असेल ते, हे जेव्हा सामूहिकरित्या किंवा आपण प्रत्यक्ष जेव्हा त्याचं पठण करतो बोलतो आणि आपल्या आजूबाजूची माणसं त्यात सहभागी असतात आणि त्यातनं एक वेगळं वातावरण जे निर्माण होतं ना रसिक हो, ते सुद्धा आपल्याला आनंद देतं पहा। आणि हीच प्रसन्नता, एक साधी अगरबत्ती लावतो आणि त्यातनं जो सुगंध छान दरवळत असतो, सुंदर फुलांची आरास केलेली असते, ती आरास पाहून सुद्धा मन प्रसन्न होतं ना। आणि मग त्यातून मग तुम्ही काम करताय भरपूर कष्ट करताय मग ते कळतच नाही आपल्याला, लक्षातच येत नाही। सण उत्सवांकडे पाहत असताना ना या शांततेचा, या आनंदाचा, या प्रसन्नतेचा शोध घेणं गरजेचं आहे। आणि ही प्रसन्नता येते कुठून, कशी येते, का बरं येते, कारण आपल्या मनात त्या आनंदाचा विचार सुरू असतो पहा। आणि हाच आनंद आपल्याला छान अशी सकारात्मकता देत असतो रसिक हो। आणि तो आनंद खरंच मला खूप महत्त्वाचा वाटतो, कारण आपल्या पूर्वजांनी अगदी ऋतुमानानुसार त्या त्या काळानुसार अशी सणांची योजना केलेली आहे ना की त्यातून तुम्ही तुमच्या ज्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला त्रास देत आहेत त्या तुम्ही विसरता आणि त्यातून मग आनंदाकडे सकारात्मकतेकडे एक पाऊल पुढे टाकता। पहा ना, अगदी हातात काही नसताना सुद्धा आपण सणवार साजरे करतो त्या आनंदात सहभागी होण्यासाठी, तो आनंद मिळण्यासाठी आणि वाटण्यासाठी आपण प्रयत्न करतो, हे खूप महत्त्वाचं आहे। कधी कधी हा प्रश्न पडतो की खरंच हे सणवार नसते तर, पण ते आहेत आणि म्हणून आनंदसुद्धा आहे। अर्थात फक्त सणवार आहेत म्हणून आनंद आहे असं नाही आहे, पण तो एक जे म्हणतो ना सुंदर वातावरण जे तयार करण्याचं जे सामर्थ्य आहे ते या सणांमध्ये आहे हे नक्कीच।

म्हणजे नाचणं, आनंदी राहणं, सण उत्सव साजरं करणं आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे, अगदी उत्तम. पण मग त्यातून आपण सेवन काय करतो आहे? आता रोजची खिरापत वेगळी असते बरं का, रोजचा आपला नैवेद्याचा पदार्थ. गावाकडे गेलात तर गावाकडे काय धमाल असते, खरं सांगते. प्रत्येक दिवसाच्या, आता इथे तुम्ही म्हणाल इथे नसते का, इथे असते हो. पण कोकणातला गणेशोत्सव जो असतो ना तो आहा भजनाची धमाल, गुळाच्या आणि पिठाच्या त्या करंजा असतात. त्या करंजा म्हणजे त्या हमखास प्रत्येकाच्या घरात तयार होतातच, भले दिवाळीत होणार नाहीत पण गणेशोत्सवात असायलाच पाहिजे. आणि त्यातून मग प्रत्येकाच्या घरी, बरं ती त्या काळात असणाऱ्या, या काळात ज्या काकड्या लागलेल्या असतात त्याला तवशी म्हणतात गावात, तवशी, ती पळवणं किंवा त्या भजनाच्या वेळेस असणारा जो मेवा म्हणूया आपण त्याला, पूर्वीच्या काळी फक्त करंजा चहा याच्यावरच भागायचं, कॉफी पण नाही, चहाच असायचा फक्त. बरं काही काही ठिकाणी म्हणजे दूध असेल तर नाही तर मग कोरा चहा आणि करंजा किंवा लाडू जे मुंबईहून कोणी पाठवलेले असतील तर, किंवा आणखी काही खाऊ पाठवलं असेल तर, तर अशा सगळ्या गोष्टी असायच्या. पण आता काळ बदलला आहे, आता सगळ्या गोष्टी बदलल्या आहेत, त्यामुळे आता भजन म्हटल्यानंतर भजनासोबत काय जे मेनू इथे आपल्याला आपण अगदी सर्रास खातो तसे मेनूसुद्धा तिथे असतात आणि अगदी आवर्जून बनवले जातात, सोबत करंजासुद्धा असतात बरं का. या सगळ्या गोष्टींची मजा जी आहे ना ती वेगळीच आहे. म्हणजे गौरीचं आगमन झाल्यानंतरसुद्धा जो जागरण, फुगड्या, खेळ, गौरीला साडी नेसवणं किंवा ती साडी नेसवत असताना मग गाणी म्हणणं, रात जागवणं, जागर किंवा जो भाग आहे ना तो खरंच इथल्यापेक्षा गावाकडे म्हणजे कोकणातल्या या सगळ्या गोष्टींचा अनुभव घ्यावा एकदा तरी, इतका सौंदर्य त्याच्यामध्ये दडलेलं आहे रसिक हो. एकतर वातावरण खूप सुंदर झालेलं असतं आणि नदीवरून जर ते आणायचा जर भाग असेल आणि सगळ्या जर त्या सवाष्णी जाऊन आणत असतील, मग तिथे त्या पावलांची पूजा करून अतिशय सुंदर असा भाग असतो तो रसिक हो, खरंच खूप सुंदर भाग असतो. पण आता आपण त्याविषयी बोलणार नाहीत कारण गौरी आत्ता येतीलच, मला माहिती आहे ते दिवस ठरलेले असतात आणि आपण त्यांची वाट पाहत असतो, गौरीचा नैवेद्य, जेवण, त्याच्यानंतर विसर्जन करत असतानाच्या सगळ्या गोष्टी, आहा खूप आनंद देणाऱ्या गोष्टी आहेत. आज आपण सणा उत्सवांमधला जो आनंद आहे त्याच्याविषयी बोलतो आहे, पण त्यातून सुद्धा आपल्या शरीरात अशा आनंदी हार्मोन्स जे आहेत ते कसे तयार होतात, ते कुठल्या वेळेस आणि कशामुळे तयार होतात, तर उत्तम या ज्या अशा गोष्टी घडत असतात त्यांनी होतातच तयार, पण त्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यात असते ती म्हणजे व्यायाम, त्यातूनही होतात. आणि आता चालणं, आपण जे म्हणतो ना 5,000 पावलं, 10,000 पावलं, ही जी ठरवून दिलेली पावलं आहेत या पावलांनी खरोखरच किमया घडते बरं का. हल्ली नेहमी येत असतं नाही का याच्याविषयी, आणि आपण आपल्या त्या हातात बँड घालून किंवा मोबाईलला लावून ती पावलं मोजत असतो, किती झाली किती झाली. UK बायोबँकमध्ये 40 ते 69 वयोगटातल्या 1,00,000 अधिक लोकांच्या चालण्याच्या सवयीवर जवळपास 8 वर्ष लक्ष ठेवलं गेलं. हो 8 वर्ष लक्ष ठेवलं गेलं आणि त्यातून मग निष्कर्ष काढण्यात आला की म्हणजे हे संशोधन आहे रसिक हो, की 5,000 कमी पावलं आणि तीही जर वेगानं तुम्ही चालत नाही आहात तर आरोग्याचा धोका जो आहे हा थोडासा मंद. म्हणजे 10,000 पावलं जर चालत असाल तर उत्तम, पण 5,000 असेल तर 10,000 जरा तुम्हाला थोडासा असू शकतो, पण 10,000 ही जी मर्यादा दिलेली आहे ना ही उत्तम आहे असं सांगितलेलं आहे. आणि त्यातूनही सगळ्यात चांगली अशी गोष्ट ही आहे किती वेगाने चालायची आहेत. आता तुम्ही म्हणाल प्रत्येकालाच कसं वेगानं चालणं जमेल, नाही जमणार, त्याला ब्रिस्क वॉक असं सुद्धा म्हणतात. पण ते ब्रिस्क वॉक जर तुम्ही दिवसभरात टप्प्याटप्प्यानं करताय, 15 मिनिटं सकाळची नंतरची 15 मिनिटं, तर तसंही चालण्याजोगं आहे. पण हा निष्कर्ष समोर आलेला आहे आणि वेगानं चालण्यामुळे म्हणजे तुम्हाला जितकं शक्य आहे तितकं वेगानं चाललं, तुमचा रक्तदाब नियंत्रणात राहतो, वजन संतुलित तर राहतच राहतं, पण त्यासाठी तुम्हाला सातत्य हवंय. म्हणजे असं नाही की 2 दिवस चाललं, 4 दिवस बसलं, पुन्हा 4 दिवस चाललं, 2 दिवस बसलं, असं नको. 5-6 दिवस चालल्यानंतर 1 दिवस आराम करणं अगदी स्वाभाविक आहे, पण त्यानंतर याच्यात असणारं सातत्य हे खूप महत्त्वाचं आहे आणि याच्यामुळे इन्सुलिनची संवेदनशीलता ती सुद्धा कमी होते आणि हृदयविकाराचा धोका अर्थात होणारच आहे. म्हणजे आपल्याला जर फिट राहायचं आहे, छान राहायचं आहे, आपले
जे हॅपी हार्मोन्स आहेत ते उत्तमरित्या काम करतील असं जर पाहायचं असेल तर जिममध्ये जाण्याची गरज नाही आहे हो। अगदी रात्रीच्या जेवणानंतर जरी आपण चाललो किंवा पायऱ्या जरी चढ उतार केल्या, आता गुडघ्यांचा त्रास असेल तर नाही जमत, कल्पना आहे मला त्याची, पण आपण चालू तर शकतो। म्हणजे अधूनमधून आपण कधी कधी काय असतं माहिती की एखाद दिवस जिममध्ये जातो, भरपूर व्यायाम करतो, दोन दिवस सुट्टी, असं न करता जर सुट्टी तिथे दिलेली आहे दोन तीन दिवस तर मात्र चालणं गरजेचं आहे। त्यामुळे हे वेगाने चालणं हे खूप महत्त्वाचं आहे, आणि अगदी तेही जमत नसेल तर दिवसातून काही मिनिटांचं चालणं हे सुद्धा तुमच्या आमच्या सगळ्यांचंच, मी माझंही म्हणते, आपलं आयुष्य नक्की वाढवू शकतं। आणि मौज आहे, चालण्यातली मौज वेगळीच आहे, जर नसाल चालत तर चालायला सुरुवात करा तुम्ही।

कानात हेडफोन असतील आणि बाजूसोबत जर सुंदर संगीत आपण ऐकत असू ना, तर आपण चालत असताना आपली पावलं सुद्धा तशीच पडतात. याचा अनुभव असेल आपल्यापैकी अनेकांना. आणि मी अनेकांना असंही पाहिलेलं आहे की हेडफोन कानात लावलेलं नाही आहेत त्यांनी, पण हातात मोबाईल आहे आणि तो असा कुठेतरी खिशात ठेवला आहे किंवा असाच कॉलरच्या बाजूला लावला आहे, हाताला लावला आहे, आणि मोठ्या आवाजात ते गाणी ऐकतात आणि चालत आहेत. आहे आनंद आहे त्याच्यात. पण आता असं झालं आहे ना की आपल्याकडे प्रत्येकाच्या घरात गाडी, अगदी चारचाकी नसेल तर स्कूटी असते, बाईक असते, त्यामुळे साधी खरेदी करायला जरी जायचं असलं ना तरी 2 मिनिटाचा रस्ता असतो, पण तरीसुद्धा आपण गाडी घेऊन जातो आणि सोबत कोणाला तरी घेऊन जातो. गाडी पार्किंग करता येत नाही ना बाहेर, मग काय करणार की मागे बसलेल्याला सांगायचं जरा घेऊन ये जरा ते. आपण आपले असे बसून राहायचं आणि नंतर ती व्यक्ती घेऊन आली की मग असं 2-2 पावलं पुढे पुढे पुढे पुढे करत जी खरेदी करायची ती सगळी करायची आणि मग असं परत यायचं. पण तो सगळा प्रवास गाडीने, अगदी लांबच्या प्रवासाला जरी आपण गाडी घेऊन गेलो ना तरीसुद्धा गाडीतून बाहेर उतरणं आणि 4 पावलं फेरफटका मारणं हे सुद्धा फारसं होत नाही. पहा पटतं आहे का तुम्हाला? आता या ज्या काही बातम्या समोर येत आहेत ना त्या खरंच खूप विचार करायला लावणाऱ्या आहेत. म्हणजे कसं आहे की बाहेर फिरायला गेलो आहे आपण, पण मग नाही पुढे जाता येत आहे किंवा काय, तर त्या कारचा AC लावला आहे आणि आरामात झोपलो आहे आपण. म्हणजे अशा प्रकारे जर कारचा AC लावून तुम्ही आरामात झोपत असाल तर सांभाळून, खरंच सांभाळून, कारण हल्ली या अशा गोष्टी खूप झालेल्या आहेत की आता या कुठे झाल्या आहेत, कशा झाल्या आहेत, या मी अगदी खोलात म्हणजे तपशीलवार सांगत नाही आहेत, कारण या ज्या घटना आहेत त्या आपल्यासुद्धा भ्रमणध्वनीवर नेहमी येत असतात. प्रचंड तापमान आहे, दुपारच्या वेळेस आपण गाडी कुठेतरी पार्क केली आहे पण मग बाहेर उतरण्याचा कंटाळा आहे म्हणून मग 2 तास आता थांबायचं आहे ना इथे, खरेदीला कुणीतरी गेलं आहे 2-3 तास तर तोपर्यंत झोपूया असं केलं जातं. पण त्यात जीव जातो हो, म्हणजे अगदी गुदमरून का होईना. आणखी एक गोष्ट अशी आहे की AC सुरू झाल्यानं होतं काय की गाडीतलं जर पेट्रोल तेवढ्याच काळात जर संपलं असेल, AC यंत्रणा आपोआप बंद पडलेली असेल, तर त्यातून मग आता हे प्राणघातक कसं ठरू शकतं? याची कारणं अनेक आहेत, वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे कारचं AC जर तुम्ही सुरू करून झोपलात तर गाडीचं इंजिन ते जर नीट त्याचा मेंटेनन्स झालेलं नसेल किंवा त्याच्यात नाही बाकीच्या गोष्टी व्यवस्थित होत असतील तर कार्बन मोनॉक्साईड हा जो विषारी वायू आहे त्या वायूची गळती होण्याचा धोका वाढतो. खरं तर हा जो वायू आहे हा अत्यंत विषारी आहे, त्याला रंग नाही आहे, त्याला गंधसुद्धा नाही आहे, वास येतच नाही त्याचा, त्यामुळे आपल्याला चटकन कळतच नाही की या वायूची गळती होतीये. आणि या वायूमुळे होतं काय तर आपल्या रक्तातल्या हिमोग्लोबिनवर पटकन परिणाम होतो. आणि हिमोग्लोबिनमुळे होतं काय तर आपलं शरीरातलं ऑक्सिजन जे आहे ते शरीरातल्या सगळ्या अवयवांपर्यंत पोहोचत असतं, पण ते या मोनॉक्साईडमुळे होत नाही. त्यामुळे जर आपण गाडीमध्ये झोपत असू, बराच वेळ AC चालू असेल, तर खिडक्या बंद ऑफकोर्स आपण करतोच ना, त्याच्यामुळे वाहनातली जी हवा आहे ना तिचा पुनर्वापर होत असतो नसतो, त्यामुळे ऑक्सिजन जेव्हा हळूहळू संपतो गाडीतला तेव्हा कार्बन डायऑक्साईडचं प्रमाणसुद्धा गाडीमध्ये वाढतं. आणि अर्थात ऑक्सिजनची कमतरता, कार्बन मोनॉक्साईडचं जे मी कारण सांगितलं ते, हवेचा अभाव, वाहनांच्या काचा बंद असतात, हवा जात नाही, आणि मग ज्या गाडीत आपण झोपलो आहे ना तर एक प्रकारची ना चेंबर बनते. म्हणजे अतिथंड वातावरणामुळे सुद्धा काही काही वेळेस नंतर AC बंद केला जातो आणि मग होतं काय ना तेव्हा खिडक्या उघडायला सुद्धा विसरतो आपण काही वेळेस, असं सुद्धा होतं. तेव्हा असं जर आपण करत असाल तर सावध, खरंच सावध. आणि कारमध्ये जर झोपतोय AC सुरू करत असताना तुम्ही योग्य स्थितीत झोपा, ज्यामुळे व्यवस्थित श्वास घेता येईल. तेव्हा जर कारचा AC लावायचा असेल, झोप येत असेल, तर खबरदारी म्हणून बऱ्याचशा गोष्टी करणं गरजेचं आहे की गाडीची सर्व्हिसिंग करा, त्याच्यानंतर एक्झॉस्ट सिस्टीम जी आहे ती व्यवस्थित चालू आहे का हे पहा, आणि गाडीमध्ये ना कार्बन मोनॉक्साईड ज्याला CO असं म्हणतो डिटेक्टर, तो कार्बन मोनॉक्साईड डिटेक्टर तो लावणं गरजेचं आहे ज्याच्यामुळे खरोखरच गळती होते का ते सुद्धा शोधता येईल.
त्याच्यामुळे जर झोपत असाल तर एसीचा वापर करू नका. खिडक्यांच्या म्हणजे गाडीच्या काचा उघडा, थोडी खिडकी उघडी ठेवून सावलीत सुरक्षित मस्त हवेशीर झोप घेणं चांगलं आणि आपला प्रवासही उत्तम होतो ना त्यात.

आज आपण या सगळ्या गोष्टींवर बोलतोय, विचार करतोय, किंवा वाहनं म्हणा किंवा आता किती वेगवेगळे शोध लागत आहेत पहा ना. म्हणजे उडणारी टॅक्सी, तिचं प्रात्यक्षिक झालेलं आहे. आजूबाजूला वाहतुकीच्या किंवा दळणवळणाच्या ज्या काही गोष्टी आहेत त्यासुद्धा अगदी सहज सोप्या उपलब्ध होण्याच्या मार्गावर आहेत असं मी म्हणते, खरंच असं मी म्हणते. आणि नवनवीन जी ए आयच्या बाबतीत क्रांतीच म्हणायला हवी याला जी होती आहे, आणि त्यातून येणारे वेगवेगळे विचार. म्हणजे पहा ना, इलॉन मस्क सारखी व्यक्ती सांगते की 2036 पर्यंत माणसाला काम करण्याची गरजच भासणार नाही, सगळी कामं ए आयच्या मदतीने होतील. आत्ता ए आयच्या मदतीनं काय काय होतं आहे, कसं होतं आहे हे आपण पाहतोय. म्हणजे आपल्याला असं झालं आहे ना, आपल्याला की अगदी साधी गोष्टी, साध्या गोष्टीची माहिती हवी आहे, विचारच करत नाही होत आपण. जाणवत आहे का तुम्हाला? म्हणजे त्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर शोधायला आपण आपल्या हातातल्या मोबाईलकडे पाहतोय. पटकन टाका प्रॉम्प्ट, पटकन काहीतरी टाका, उत्तर आलं. बरं, असंही म्हटलं जात आहे की येत्या काही वर्षात, काही म्हणजे अगदी 10-12 वर्षात असं उत्तर नाही आहे बरं का त्याचं, अगदी जवळच्याच येत्या काही वर्षात, नजीकच्या काळात असं म्हणूया आपण त्याला, की प्रत्येकाचा ए आय असिस्टंट असेल आणि तो त्यांची कामं करेल. विचार करा, काही दिवसांपूर्वी म्हणजे रोबॉट्सचं खास संमेलन झालं होतं, त्यांच्या स्पर्धा भरवल्या गेल्या होत्या, त्यांच्याविषयीच्या सगळ्या गोष्टी समोर आल्या होत्या, आणि ती बातमीही सांगितली होती मी इथे. म्हणजे आपण आपले सणवार सगळ्या गोष्टी आनंदानं साजरं करतो आहे, पण हे जे आजूबाजूला घडतं आहे ना त्याच्याकडे सुद्धा पाहणं खूप गरजेचं आहे हो. किती वेगानं आणि किती सहज म्हणूया आता आपण याला, किती सहज हे बदल होत आहेत. म्हणजे आपल्याला ना आता पुढच्या 2-3 वर्षात काय होणार आहे, कसं होणार आहे याची साधी कल्पना सुद्धा करता येत नाही आहे. समोर हे चित्र दिसतं आणि अचानक काहीतरी समोर येतं. आता हेच पाहा ना, म्हणजे आपल्याला आपण 85-चा ट्रेंड 80-च्या दशकातल्या सगळ्या गोष्टी आता किती छान छान रीत्या समोर येत आहेत. आपण आपले फोटो टाकतोय आणि आपल्याला तेव्हाचं ते रूप दिसतंय त्या काळात, अर्थात आपण जगलो असू किंवा नसू पण त्या काळाचे साक्षीदार जे आहेत त्यांना ती गंमत माहिती आहे. रसिक हो, या गमतीविषयी आज मी बोलणार आहे आपल्या रंजक सखर सफर या कार्यक्रमात, आणि त्या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी व्हा, नक्की मजा येईल त्या कार्यक्रमात आपल्याला बोलत असताना. पण हे सगळं करत असताना ना आपण जेव्हा या माध्यमाचा वापर करतो, विचार करतो आणि आपले फोटो टाकतोय, सगळी माहिती आपली देतोय, तेव्हा आत्ताचं हे युग आहे ना, हे डेटाचं आहे रसिक हो. माहिती, ही माहिती किंवा हा डेटा तुम्ही तुमच्या नकळत अगदी सहजरित्या देताय आणि त्याचा वापर भविष्यात कसा केला जाणार आहे याची कल्पना आहे तुम्हाला? इवन मला सुद्धा याची कल्पनाच नाही आहे ना. तेव्हा जेव्हा ही सगळी माहिती, या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण टाकत असतो, देत असतो, तेव्हा अगदी काळजीपूर्वक याचा वापर होणं गरजेचं आहे. कारण मला माहिती आता कसं आहे, आपला मोबाईल बंद जरी असेल, स्विच ऑफ जरी असेल, तरी तुमचं बोलणं, तुमच्या गोष्टी

आनंद, उत्साह, सगळ्या गोष्टी आहेत. सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या घडत आहेत आजूबाजूला. छान म्हणजे तंत्रज्ञानाच्या मदतीनं सगळं छानपैकी आपल्यासमोर हात जोडून उभं आहे. त्याचा वापर करत असताना आपण किती सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे हे अगदी लक्षात घ्या रसिक हो. आणि हो, आता आपल्या कार्यक्रमाची म्हणजे अर्थात या मनस्पर्शी कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे. तेव्हा यानंतर हे छानसं गीत आणि या गीताबरोबरच आपल्या या कार्यक्रमाची सुद्धा सांगता होतीये. आणि लगेचच 11 वाजता आम्ही भेटतोय आपल्या पुढच्या कार्यक्रमात अर्थात युवा तरंगमध्ये. तेव्हा तोपर्यंत ऐकत रहा 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण वाहिनी.

0: गोल्ड खरा सोना।
1: रसिकहो नमस्कार, 100.1 मेगाहर्ट्ज आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे आमची FM गोल्ड प्रसारण वाहिनी। आणि आपल्या या युवा तरंग कार्यक्रमात पुन्हा एकदा मी माधुरी रावराणे आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आणि आपल्या या कार्यक्रमाची सुरुवात करूया पुन्हा एकदा बाप्पाच्या गीतानं।

आजचा आपला जो युवा तरंग कार्यक्रम आहे रसिक हो, तर आपल्या या कार्यक्रमात आज आपण ना वेगवेगळ्या ठिकाणचे गणपती आणि आज खरं तर आपल्याला लालबागची सफरसुद्धा करायची आहे, तिथल्या गणपतीचं दर्शनसुद्धा घ्यायचं आहे आज आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून. काही काही मंडळांना आपण भेट देणार आहोत, पण आता जसे त्या मंडळाशी आपला संपर्क होईल तसं आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आणि संवाद साधणार आहोत. पण आता संपूर्ण म्हणजे महाराष्ट्रामध्ये काही काही ठिकाणी इतक्या वेगळ्या तऱ्हेच्या आणि खूप सुंदर अशा मूर्ती साकारलेल्या आहेत, तर त्याविषयी सुद्धा बोलायला नक्कीच आवडेल. पुण्यात ना एका ठिकाणी FC रोडवर, म्हणजे तिथलं मी नाव घेत नाहीये, तिथे पाणीपुरीचा गणपती साकारलेला आहे. हो म्हणजे तिथे 21,000 पाणीपुऱ्यांचा वापर करून 13 फूट उंचीची आणि 11 फूट रुंद अशी वेगळ्या तऱ्हेची गणेश मूर्ती साकारण्यात आलेली आहे. खरं तर अशा तऱ्हेचा वेगळ्या पद्धतीचा जो गणपती बाप्पा आहे तो तिथे साकारण्यात आलेला आहे, आणि त्यामुळे तो पाहत असताना म्हणजे त्याचा बऱ्यापैकी फोटो आणि सगळ्या गोष्टी आला होता. म्हणजे त्या 21,000 पाणीपुऱ्यांचा वापर केला किंवा 13 फूट उंच 11 फूट रुंद असं सगळं आहे. आता इथले जे व्यावसायिक आहेत तिथले, म्हणजे भेळचे व्यावसायिक आहेत रुपेश आणि दिनेश गुडमेवार यांनी ही कल्पना जी आहे, ही संकल्पना जी आहे, ही प्रत्यक्षात आणलेली आहे. त्यांचा भेळ आणि पाणीपुरीचा व्यवसाय, आणि म्हणून त्यांनी असं ठरवलं की आपल्या व्यवसायाशी संबंधित घटकांचा वापर करून जर आपल्याला अशा प्रकारची आगळी वेगळी मूर्ती साकारता येईल का, तर त्यातूनच मग हा विचार पुढे आला. पण ही संकल्पना जी आहे ही प्रत्यक्षात आणण्यासाठी याचं संपूर्ण नियोजन जे सुरू होतं ना रसिक हो, हे जवळपास गेल्या 6 महिन्यांपासून सुरू होतं की कशाप्रकारे मूर्तीची रचना असायला हवी, पुऱ्यांची मांडणी कशी करायची, मजबूत, बरं ते आपण ही सगळी मूर्ती साकारणार आहोत पण ती मजबूत होईल का, आणि ही संपूर्ण कलाकृती जी आहे ही आकर्षक कशी दिसेल यावर सुद्धा त्यांनी गेल्या 6 महिन्यात प्रयोग केले, अनेक प्रयोग केले, आणि शेवटी 2 महिन्यांच्या अथक मेहनतीनंतर अशी ही भव्य मूर्ती साकारण्यात त्यांना यश आलं. आता इथं तुम्ही म्हणाल की फक्त पाणीपुऱ्यांचा वापर केला आहे का, तर नाही, तर याच्यासाठी त्यांनी बांबू वापरलेत, कागद आणि जवळपास 21,000 पाणीपुऱ्यांचा वापर केलेला आहे. आता मांडणीसुद्धा तशीच अतिशय सुबक कौशल्यपूर्ण अशी आहे, त्यामुळे लांबून जेव्हा आपण पाहतो ना तेव्हा आपल्या लक्षातच येत नाही की खरोखरच ही पाणीपुऱ्यांपासून बनवलेली मूर्ती आहे, अंदाजच येत नाही. त्याच्यामुळे या वेगळ्या अशा कलाकृतीचं ना खूप कौतुक तिथे होत आहे. बरं, आता ही मूर्ती 13 फुटांची आहे तिथे, पण पूजेसाठी म्हणून, दर्शनासाठी म्हणून छोटी बाप्पाची मूर्तीसुद्धा तिथेच विराजमान आहे. त्याच्यामुळे त्या FC रोडवर तिथे गणपतीचं, या वेगळ्या अशा गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर थांबतायत, कौतुक करतायत.

आता इथे ही अशा प्रकारची मूर्ती साकार झालेली आहे. आता याची काळजी पण घेणं गरजेचं आहे ना. आता तुम्ही म्हणाल पाणीपुऱ्या म्हणजे ते नरम होणार, बरोबर आहे, पाऊस आहे, वातावरण काय, तर म्हणून तिथे त्या मूर्तीला कुठल्याही प्रकारचं नुकसान होऊ नये म्हणून त्या मूर्तीची 24 तास काळजीसुद्धा घेतली जाते. आता मूर्तीची देखभाल सुरक्षा करण्यासाठी सतत 2 कारागीर तिथे तैनात करण्यात आलेले आहेत. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आपल्याला असा सुद्धा पडत असेल की बाबा याचं विसर्जन कसं करणार, कसं होणार. आता हे जे गुडमेवार बंधू आहेत यांनी पर्यावरणपूरक कसा याचा विचार करता येईल तो केलेला आहे. म्हणजे त्यांनी काय केलं आहे की अनंत चतुर्दशीला मूर्तीचं विसर्जन करताना 21,000 पुऱ्या ह्या पाण्यात विसर्जित करणार नाहीत, तर त्याऐवजी ते काय करणार आहेत, त्या पुऱ्यांचा वापर करून सेंद्रिय खताची निर्मिती करणार आहेत. त्याच्यामुळे आनंदासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश सुद्धा या अशा प्रकारच्या मूर्तीतून किंवा गणेशोत्सव साजरा करण्याच्या पद्धतीतून ते आपल्याला देत आहेत. त्यामुळे ही अशा प्रकारची मूर्ती आणि ही जी कल्पकता आहे त्यांची, हा जो विचार आहे, त्यामुळे हे वेगळे पण त्यांचं दिसून येतं आहे. आणि ती मूर्ती पाहण्यासाठी रसिक हो तितकीच गर्दीसुद्धा होती आहे. हो, तितकीच गर्दीसुद्धा होते. म्हटलं ना आपल्याही आजूबाजूला अशा वेगळ्या अशा मूर्ती असतील, वेगळं असं काहीतरी साकारलेलं असेल, तर नक्की सांगा आम्हाला. ऐकूया हे छानचं गीत.

वेगवेगळ्या ठिकाणचे गणपती आणि त्याविषयी आपण बोलतो आहे रसिक हो. आज लालबागला सुद्धा जायचं आहे आपल्याला, पण आत्ता त्याच परिसरात आपण जाणार आहोत. पण तुर्तास आणखी एका मूर्तीविषयी मी आपल्याला सांगते. ही पुण्यातलीच एक मूर्ती आहे, ही सुद्धा अशीच वेगळ्या तऱ्हेनं तयार केलेली मूर्ती आहे. आणि जी मूर्ती बनवण्यासाठी रसिक हो बिस्किटांचा वापर केलेला आहे, 10,000 बिस्किट आहेत. आणि लहानपणापासून जी बिस्किटं आपण खातो आहे, अगदी छान असा पुडा, त्याच्यावर एका छोट्या मुलीचं असं चित्र हात घेतलेलं, मला वाटतं आपल्या लक्षात आलं असेल. मी इथे त्या बिस्किटाचं नाव घेऊ शकत नाही आहे. पण गणेशोत्सवामध्ये कसं असतं ना की प्रत्येक मंडळ आपलं छान सजावट कशी असेल, देखावे कसे असतील आणि त्यातून आपल्याला काय संदेश देता येईल हे सुद्धा पाहत असतात. आता ही जी मूर्ती साकारलेली आहे, ही पुण्यातल्या ग्राहक पेठ सेवक गणेशोत्सव मंडळाने ही जी संकल्पना आहे ही साकारलेली आहे. आणि इथे जवळपास 10,000 बिस्किटांचा वापर करून काय साकारलं तुम्हाला असं वाटत असेल, तर ऐतिहासिक शनिवार वाड्याची प्रतिकृती साकारलेली आहे. हो, म्हणजे खरोखरच वेगळी अशी ही मूर्ती आहे. म्हणजे बिस्किटांचा एकसंध वापर करून तयार केलेली ही प्रतिकृती पाहताना खरोखरच त्या शनिवार वाड्याचा भास होतो. नक्षीकामसुद्धा छान सूक्ष्म आहे. दरवाजे, खिडक्या, बरं किल्ल्याच्या भिंती ज्या आहेत त्यांची मांडणीसुद्धा अतिशय छान अशी करण्यात आलेली आहे. असे त्याच्यामुळे पुण्यात आता या ज्या मंडळाने सांगितलेलं आहे की कमी वयोगटातल्या लहान मुलांना पौराणिक आणि धार्मिक देखाव्यांचा आनंद तसा घेता येत नव्हता, त्यामुळे ही गोष्ट लक्षात घेतली त्यांनी. आणि इथे ना ते गेली अनेक वर्ष, जवळपास 25 ते 30 वर्ष या मंडळाकडून चॉकलेट आणि बिस्किट याचा वापर करून अशा प्रकारचे देखावे तयार केले जातात रसिक हो. त्याच्यामुळे ही वाड्याची प्रतिकृती जी आहे उभारण्यात आलेली आहे, ही खरोखरीच अगदी त्या खऱ्या प्रतिकृती, खरी जी वास्तू आहे त्यासारखी दिसते आहे आपल्याला. आणि इथेसुद्धा पाहण्यासाठी गर्दी होते. तेव्हा हे जे अशा तऱ्हेचं वेगळेपण जे साकारलेलं आहे, तर हे पाहण्यासाठी लोकांची गर्दीसुद्धा तशीच होते आहे रसिक हो. ऐकूया आणखी एक छानचं गीत.

0: किती वेगवेगळ्या तऱ्हेनं मूर्ती साकारण्यात येतात. आणि आता असं आहे ना की बाप्पाचं रूप हे असं आहे की तुम्ही कितीही वेगवेगळ्या प्रकाराने ते साकारू शकता. खरोखरीच खूप सुंदर अशा वेगळ्या तऱ्हेच्या मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात. आणि आतासुद्धा एक मूर्ती अशी आहे की पुण्यातल्या सहकार नगरमधल्या काचेच्या गणपती मंडळात 50,000 अधिक काचेचे तुकडे वापरले आहेत आणि त्यापासून अतिशय सुंदर अशी आकर्षक लखलखणारी गणपती बाप्पाची मूर्ती साकारलेली आहे. आणि ती खरोखरच त्या सगळ्या परिसरात एक आकर्षण ठरलेली आहे. आता म्हणजे हे जे मंडळ आहे हे 53 वर्ष जुनं काचेचं गणपती मंडळ ट्रस्ट आहे. आणि या मूर्तीला सुंदर लुक देण्यासाठी त्यांनी काय केलं की 50,000 जास्त लहान मोठ्या काचेच्या तुकड्यांचा वापर केला आहे. त्याच्यामुळे ती अशी छान लखलख चमकते. आणि ही परंपरा जी आहे ही मंडळाने अनेक वर्षांपासून जतन केलेली आहे. मूर्ती खरंच खूप सुंदर आणि वेगळी वेगळी अशी दिसते. तुम्हाला म्हटलं ना की कितीतरी वेगवेगळ्या प्रकारच्या अशा गणेशमूर्ती साकारलेल्या आहेत. यावर्षी तर कितीतरी वेगळ्या अशा मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे अगदी बॅलन्स करणारा बाप्पा, जसं मी पाणीपुरीचं सांगितलं तसा एक 25 फुटांची भव्य अशी मूर्ती आहे. ती पण पुण्याचीच आहे. ती बनवलेली आहे मुंबईचे मूर्तिकार राजू शिंदे यांनी. तर म्हणजे बॅलन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे. त्यामुळे ती ज्या तऱ्हेनं उभी आहे आपल्याला कळत नाही आहे ती मूर्ती कशी आहे. अशा तऱ्हेच्या मूर्ती यावर्षी अनेक ठिकाणी साकारलेल्या आहेत. कुठे 25 फुटाच्या आहेत, कुठे 22 फुटाच्या आहेत, कुठे 48 फुटाच्या आहेत. म्हणजे साकीनाकाला तर 48 फुटाची अशी भव्य स्वरूपाची अशी मूर्ती साकारण्यात आलेली आहे. त्यामुळे संपूर्ण मुंबई पुणे या ठिकाणचा जेव्हा गणेशोत्सव आपण पाहतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की कशा तऱ्हेच्या या मूर्ती साकारलेल्या आहेत. आणि या मूर्ती साकारण्यासाठी घेण्यात आलेली विशेष मेहनत आणि ही जी बॅलन्सिंग मूर्ती जी मी म्हणते की ती कशा तऱ्हेनं उभी असते की उंच मूर्ती बनवलेली आहे आणि ती तोल अशी सावरत असतानाची अशी वेगळ्या तऱ्हेची आपल्याला दिसते. आणि ती मूर्ती गेल्या अनेक वर्षांपासून हे जे मूर्तिकार आहेत, मूर्तिकार राजू शिंदे जे मूळचे पुण्याचे आहेत पण इथे मुंबईत ते राहतात आणि ते अशा प्रकारच्या गणेशमूर्ती साकारण्याचं काम करत आहेत रसिक हो. अगदी मुंबईतल्यासुद्धा अनेक गणेशमूर्ती त्यांनी साकारलेल्या आहेत. आणि जेव्हा या अशा प्रकारच्या मूर्ती साकारल्या जातात तेव्हा त्यांची उंची किंवा त्यांची फक्त भव्यता ही महत्त्वाची नसते तर तिची रचना आहे, त्या मूर्तीचं संतुलन कसं करण्यात आलेलं आहे आणि त्याचा विचार करून त्या मूर्ती साकारल्या जातात रसिक हो. आणि इथे विसर्जनाचा सुद्धा विचार केला जातो. आणि म्हणूनच म्हटलं की अशा प्रकारच्या मूर्ती ज्या आहेत ज्या अशा प्रकारे समतोल साधून उभ्या आहेत तर त्या मूर्ती आहेत बऱ्याच ठिकाणी. बॅलन्सिंग स्वरूपाची मूर्ती जी म्हटली तशी की 25 फुटी मूर्ती आहे ती आणि ती अशा प्रकारे समतोल राखून उभी आहे. तर बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि अशा प्रकारच्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण वेगळ्या अशा छान अशा बातम्या आपल्याला आमच्या कार्यक्रमात विसर्जनापर्यंत अनंत चतुर्दशीपर्यंत आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. त्यामुळे आपलासुद्धा संपूर्ण जो FM परिवार आहे हा या अशा तऱ्हेनं छान असा गणेशोत्सव साजरा करतोय रसिक हो.
1: ध्यान दें, आपकी मेहनत को राष्ट्रीय पहचान. पशुपालन क्षेत्र में उत्कृष्ट योगदान देने और नवीन प्रौद्योगिकी प्रथाओं को अपनाने वालों को भारत सरकार का पशुपालन एवं डेयरी विभाग प्रदान करता है राष्ट्रीय सम्मान. आज ही नामांकन करें राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार 2026 के लिए. इस पुरस्कार के लिए 3 श्रेणियों में होता है चयन, सर्वश्रेष्ठ डेयरी किसान, सर्वश्रेष्ठ डेयरी सहकारी समिति और सर्वश्रेष्ठ AI तकनीशियन. उत्तर पूर्वी क्षेत्र और हिमालयी राज्यों के लिए विशेष पुरस्कार का प्रावधान. नामांकन की तिथि 10 अगस्त से 30 सितंबर 2026 तक, तो देर किस बात की. आज ही आवेदन करें www.awards.gov.in पर या संपर्क करें नजदीकी CSC केंद्र पर. राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार 2026 पशुपालन एवं डेयरी विभाग भारत सरकार द्वारा जनहित में जारी.

0: तर असे कहो आणि आता आपण चाललोय लालबागला, अर्थात चिंचपोकळीमध्ये. चिंचपोकळीच्या चिंतामणीचं दर्शन घेऊया. नेमका या बाप्पाचं स्वरूप कसं आहे, सजावट कशी केलेली आहे, आणखी काय उपक्रम आहेत त्यांचे, हे त्यांच्याकडून जाणून घेऊया. तर आत्ता आपल्यासोबत आहेत चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे जे आरोग्य केंद्र प्रमुख आहेत किरण चंद्रकांत पवार, जे आपल्यासोबत आहेत, ते आपल्याला याविषयी माहिती देणार आहेत. हॅलो,
1: नमस्कार.
0: नमस्कार, आपलं स्वागत आहे आमच्या या कार्यक्रमात. मी आत्ताच म्हटलं की चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे जे आरोग्य केंद्र प्रमुख आपण आहात, बरोबर?
1: बरोबर.
0: किरणजी, आपलं स्वागत आहे आमच्या कार्यक्रमात.
1: तर
0: नमस्कार. तर आपला हा जो चिंचपोकळीचा चिंतामणी आहे, हा याचा मूर्ती खूप सुंदर असते, वैशिष्ट्यपूर्ण अशी मूर्ती असते. तर यावर्षी नेमकं स्वरूप काय आहे आपल्या गणेशोत्सवाचं?
1: पहिले म्हणजे जय चिंतामणी. ह्यावर्षी आम्ही हैदराबादचं स्वर्ण मंदिराचा देखाव उभारला आणि तिरुपती बालाजीच्या रूपामध्ये यावी चिंतामणी मूर्तिकार सिद्धेश डुगोळे यांनी साकारला.
0: वा वा, मस्त मस्त.
1: आणि योगायोग असा की 16 सप्टेंबर वर्धापन दिन आजच आहे, 107 वर्ष झाली मंडळाला आणि आजच आपली चालू आहे बोलणं, त्यामुळे खूप आनंद वाटत.
0: 1920 सुरुवात झाली होती नाही का आपल्या याची
1: मंडळाची?
0: बरोबर बरोबर. म्हणजे आपल्या गणेशोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या मूर्तीचा एकतर आगमन सोहळा हा खूप सुंदर असतो, दुसरा म्हणजे मूर्ती भव्य असते आणि मूर्तीचे डोळे इतके सुंदर असतात, अगदी शिस्तबद्ध.
1: म्हणूनच सगळे म्हणतात ना, चिंतामणी म्हणजे डोळ्यात पाणी अंगावर काढतात.
0: छान छान छान. बरं, देखावा हा जो साकारलेला आहे तुम्ही, हा हे तुमचं ठरतं कसं, कधी ठरतं की कशा प्रकारचा देखावा असायला हवा, काय?
1: 3 महिने त्यामागे अथक कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची, कार्यकारिणी सभा, सगळ्यांची मेहनत असते. आणि मग त्यामध्ये पूर्ण ते डेकोरेशन कसं, वेगवेगळे डेकोरेटर आणावे लागतात, मग त्यांचं जे कशा प्रकारे ते साकारणार ही सगळी संकल्पना असते त्यांची. आणि मग चांगला डेकोरेशन, चांगली थीम आपण निवडून मग आपण त्यांना निवडतो की बाबा अशा प्रकारे आम्हाला यावर्षी डेकोरेशन पाहिजे.
0: अच्छा.
1: आणि मग त्याप्रमाणे मूर्ती आपण साकारतो, म्हणजे दोन्ही मूर्तीकार आणि डेकोरेशन असं दोन्ही आपल्याला बघावं.
0: मग यावर्षी मूर्तीची उंची किती आहे?
1: 22 फूट.
0: 22 फूट, अरे वा. आणि पर्यावरण पूरक अशा काही गोष्टींचा समावेश करण्यात आलेला आहे का त्याच्यामध्ये?
1: पर्यावरणपूरक म्हणता येणार नाही. आम्ही कसं करतो की जे सरकारने नियम लागू केलेले आहेत गणेशोत्सव मंडळांना, त्या पद्धतीनेच आम्ही सगळे आमचे नियम फॉलो करतो. आणि पर्यावरणपूरक म्हटलं तर की कुठेही म्हणजे असं म्हणतात की आता गर्दीमध्ये जी माणसं येतात त्यांची व्यवस्थित त्यांना दर्शन होऊन, लहान मुलं असतात, वडील म्हणजे ज्येष्ठ नागरिक असतात, तर त्यांना वेळेत दर्शन आणि सोयीस्कर दर्शन
0: हे
1: ह्याची पहिला आम्ही दक्षता घेतो. कुठेही धक्काबुक्की होता का म्हणे.
0: म्हणजे कसं आहे की आपल्या इथे आपल्या बाप्पाचं दर्शन घ्यायचं असेल तर चिंचपोकळीला उतरून लगेच बाजूला मंडप असतो. बरोबर ना? व्यवस्था कशी केलेली आहे? तुम्ही आता म्हणताय की सगळं व्यवस्थित दर्शन होईल, पण आता कशी आहे, म्हणजे कसं असतं? काही ठिकाणी आता गर्दी खूप असते त्यामुळे मुखदर्शन वेगळं असतं, वेगळी.
1: आम्ही काय केलंय की दत्ताराम लाडकर म्हणजे काहतुकी सिग्नलवरून जो चिंतामणी नगरीमध्ये आपण प्रवेश करतो तिथे आम्ही तिथून आम्ही 2 रांगा केल्या, एक मुखदर्शनाची आणि एक चरण स्पर्शाची.
0: अच्छा. आणि कुठल्या,
1: हा बोलावं,
0: आणि कोणत्या कार्यक्रमांचं विशेष असं आयोजन केलेलं आहे येत्या 10 दिवसांमध्ये या येणाऱ्या?
1: नाही, येत्या 10 दिवसांपेक्षा म्हणायचं चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव म्हणून वर्ष उपक्रम चालू असतात आणि त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे रक्तदान.
0: हो,
1: लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी च्या वेळी आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन करतो. त्यामध्ये जवळपास ह्या वर्षी आम्हाला 880 रक्तदात्यांनी सहभाग घेतला आणि उपकृत केला मंडळाला. त्यानंतर आम्ही ग्रंथालय आहे मंडळाच्या वतीने की तिथे येऊन आपण अभ्यासिका आहे मुलांना अभ्यास करण्यासाठी वातावरण

0: एसी म्हणजे वातानुकूलित अभ्यासिका आहे की जिथे व्यवस्थित अभ्यास करू शकतात.
1: मग आता कसं, आता प्रतिसाद कसा आहे? आता गर्दी भरपूर असेल ना?
0: भरपूर गर्दी आहे. कसं आहे की चिंतामणी हे करोडो भक्तांचं श्रद्धास्थान आहे, त्यामुळे भक्त हे म्हणजे असं आपण म्हणणार ना की शनिवार रविवार गर्दी, रोज रोज म्हणजे पहिला डे वन पासून गर्दी जी आहे तीच गर्दी आज पण आता पण त्याच तो स्लो आहे गर्दी.
1: म्हणजे आमचा असा समज असतो की चला पहिले 5 दिवस घरातले गणपती असतात त्यामुळे तशी फारशी गर्दी नसेल, पण आता असं राहिलेलं नाही. आता गर्दी पहिल्या दिवसापासून.
0: चिंतामणी भक्त हे म्हणजे कंटिन्यू इथे लाईन तुम्ही बघाल जर आलात तर कळेल तुम्हाला की किती भक्त लाईन रांगेत उभे आहेत. जेवढीच मुखदर्शनाची लाईन तेवढीच चरणस्पर्शाची लाईन.
1: वा वा वा, बापाला इथून नमस्कार करते मी. शक्य झालं तर नक्की येऊन जाईन. पण तुम्ही आता वेळात वेळ काढून बोललात त्यासाठी तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.
0: ओके, धन्यवाद. जय चिंतामणी.

0: मोरया रे बाप्पा मोरया रे रसिक हो, चला आपण जाऊया लालबागला गणेश गल्लीत. आणि आत्ता आपल्यासोबत लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गणेश गल्ली मुंबईचा राजाचे उपाध्यक्ष अद्वैत पेढामकर आहेत. आपण त्यांच्याशी आता संपर्क साधतोय आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया गणेश गल्लीचा बाप्पा कसा येतो. नमस्कार गणेश अद्वैतजी.
1: आवाज थोडा कमी येतोय
0: माझा, आता येतोय का आवाज? आता येतोय,
1: खूपच लो येतोय.
0: आता येतोय, आता येतोय का?
1: आता येतोय, आता येतोय, आता येतोय.
0: बरं बरं बरं, आता व्यवस्थित येतोय ना तुम्हाला माझा आवाज?
1: तरी थोडा लो आहे, आय डोंट नो, पण समजू
0: शकतो. आता येतोय,
1: हो हो.
0: अच्छा अच्छा, बरं. नमस्कार, तुमचं स्वागत आहे आमच्या या आजच्या विशेष कार्यक्रमात.
1: नमस्कार.
0: नमस्कार. तर मी आपल्या श्रोत्यांना सांगू इच्छिते की लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गणेश गल्ली मुंबईचा राजा या मंडळाचे उपाध्यक्ष अद्वैत पेढामकर, बरोबर ना?
1: येस, बरोबर.
0: अगदी आपलं मनापासून स्वागत आहे आमच्या या कार्यक्रमात. गणेश गल्लीचं गणपती बाप्पा म्हटलं की अगदी सगळ्यांची अशी खूप उत्सुकता असते. एकतर खूप सुंदर देखावा असतो, गर्दी असते आणि नियोजन पण खूप सुंदररित्या केलेलं असतं. आम्हाला यावर्षी बाप्पाची मूर्ती कशी आहे, सजावट कशी आहे, हे सगळं तुमच्याकडून जाणून घ्यायचंय. तर यावर्षी मूर्ती कशी आहे, संकल्पना काय आहे यावर्षीची?
1: यंदा लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ गणेश गल्ली मुंबईचा राजा या मंडळाचं 99 वर्ष आहे. पुढील वर्ष आपला शतक महोत्सव असणार आहे. आणि याच्या आधी 1977 साली आपल्या मंडळाने उंच मूर्ती 22 फूट मूर्ती साकारून विश्वविक्रम करण्याचा एक विश्वविक्रम करून मुंबई आणि महाराष्ट्राला नाही तर पूर्ण देशाला अभिमान वाटेल असा एक प्रयत्न केला होता. त्याच्यानंतर ही परंपरा आज सगळ्यात कंटिन्यू ठेवली आहे. आणि पुढे 2002 सालापासून निरनिराळे देखावे सादर करण्याचा मानस मंडळाने चालू केला. तोही सगळ्यात आपण केला आहे. याच अनुषंगाने यंदा आपण वारी ही एक संकल्पना मंडळाने भाविकांसमोर साकारण्याची संकल्पना मांडली होती. त्या पद्धतीने आपल्याकडे वारी ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. देखाव्यामध्ये म्हटल्यावर सगळ्यांना समोर येतं, पण वारी म्हटल्यावर वारीची व्याख्या ही अशी पण येऊ शकते की वारंवार आपल्या आराध्याकडे दर्शनासाठी जाण्याचा जो प्रवास असतो त्याला वारी म्हणतात. म्हणजे ती आपल्या पांडुरंगाची असू शकते, मुंबईच्या राजाची असू शकते, इतर कोणाच्याही आराध्याची असू शकते. तर आपण ही वारी हे एक फ्युजन दाखवलंय, म्हणजे संत परंपरा, वैष्णव संप्रदाय आणि आपला मुंबईचा राजाची वारी अशी दोघांची सांगड घालून इकडे हा देखावा सादर करण्याचा प्रयत्न केला.
0: म्हणजे महाराष्ट्राची वैष्णव परंपरा आहे तुमच्याकडे, म्हणजे गणपती बाप्पा आणि विठ्ठल आणि विष्णू यांचं रूप असं एकत्रितपणे आहे का प्रतीक त्याचं?
1: नाही नाही नाही, त्याच्यात पण एक सरप्राईज आहे. सगळ्यांना तेच वाटलं होतं वारी म्हटल्यावर मुंबईचा राजा हा विठ्ठल रूपात येणार का, किंवा तो गरुडावर बसलेला असणार का, किंवा त्याचं रूप हे सावळं असणार का. पण हे काहीही न दाखवता आपला मुंबईचा राजा हा मुंबईचाच राजा आहे. म्हणजे फक्त बाल गणेश आपण तिथे साकारला आहे. आपले अमन विधाते, कला दिग्दर्शक अमन विधाते यांच्या संकल्पनेतून ह्या देखाव्याची देखावा साकारला गेला.

0: एक वैशिष्ट्य असं आम्हाला दिसतंय की कावळा आहे बाप्पाच्या एका हातावर. आता हा काऊ कशासाठी आहे बरं तिथे?
1: सर्वप्रथम मी आभार मानू इच्छितो की मूर्तिकार आकाश तिरमल यांची मागच्या मागील वर्षी मंडळाने निवड केली होती मूर्तिकार म्हणून. त्यांच्याच संकल्पनेतून ह्या मूर्तीमध्ये ह्या संकल्पनेवर आधारित ही मूर्ती साकारली गेली. मंडळाचा मानस इतकाच होता की 17 वर्षापूर्वी आपल्या गणेश गल्लीमध्ये बालमूर्ती साकारली, त्याच्यानंतर राजा हा पुन्हा बालमूर्तीमध्ये दिसलाच नव्हता. आता हे गोंड स्वरूप दाखवण्याचं हा एकच निमित्त होतं. संत परंपरा ही जर लोकांपर्यंत पोहोचवायला पाहिजे असेल आणि ती इतकी प्रगल्भ आणि प्रचलित आहे की तो एक बाल गणेश आपल्या पुढच्या पिढीपर्यंत व्यवस्थित लोकांपर्यंत पोहोचवू शकतो, या संकल्पनेवर आपण ही बालमूर्ती साकारली. आणि त्याच्यानंतर हे जे तुम्हाला अष्टभुजा मूर्ती, अष्टभुजा बालमूर्तीवर जे काही आभूषण आणि जी काही आयुध दिसत आहेत त्याच्यापैकी हे दोन जे महत्वाचे आहेत, एक कावळा ज्याच्यामध्ये ज्ञानेश्वरांनी दिलंच आहे की पहिलं तो एक
0: काऊ कोकत आहे,
1: बरोबर. याचा अर्थच असा असतो की आपल्या घरी जेव्हा कावळा खिडकीवर बसून ओरडतो, दारावर बसून ओरडतो,
0: तेव्हा आपली आजी
1: आई सांगायची की पाहुणा
0: येणार.
1: तर पाहुणा म्हणजे अतिथी देवो भव, तर हा दूत आहे आणि तो सांगतोय की आपल्या राजासोबत एक देव येतोय आणि तो लोकांना सांगतोय. तर अशी एक संकल्पना होती ही. आणि दुसरा आहे जी एक पोज आहे जे ज्याला कोरियन लँग्वेज मध्ये सारंगी म्हणतात. आणि ह्याचा अजून एक मुख्य अभ्यास असा होता की ही जी मुद्रा आहे सारंगी मुद्रा हे एक प्रेमाचं प्रतीक आहे हे ह्याच्यामध्ये कोरियन लँग्वेज मध्ये होतं, पण भारतीय संस्कृतीमध्ये नृत्य प्रकारामध्ये ही एक शृंगार मुद्रा आहे. शृंगार करणारा हा आपला राजा आहे, त्याच्यामुळे आपण ती मुद्रा दाखवली आहे. तर दोन्ही संस्कृती लक्षात ठेवून ही मूर्तीमध्ये आपण भाविकांसमोर आणली आहे.
0: सुंदर सुंदर, खूपच छान. विष्णूचा शंख पण आहे, मोरपीस पण आहे, बरोबर ना हातामध्ये?
1: बरोबर बरोबर. ही सगळी विष्णू संप्रदायाचीच एक प्रतीक ठेवली आहेत. मोरपीस आहे, चक्र आहे, सुदर्शन चक्र आहे. सुदर्शन चक्राची पकड देखील आपण खूप अशी साध्या पद्धतीने दाखवली आहे, कारण तो युद्धाला नाही जाते, तो डान्स करतोय. तो नृत्य करताना असं एका हातात चक्र, एका बोटावर चक्र नाही पकडू शकत.
0: म्हणजे वारकरी संप्रदायातली मूर्ती आहे किंवा त्या संप्रदायाचं महत्व सांगणारी वैशिष्ट्य सांगणारी अशी मूर्ती आहे. आणि ती नृत्य गणेशाची सुद्धा आहे असं सुद्धा म्हणूया आपण त्याला, बरोबर ना? बरोबर.
1: आणि सगळ्यात मुख्य आकर्षण म्हणजे ही मूर्ती एका अंगठ्यावर उभी आहे. जर तुम्ही व्यवस्थित या मूर्तीला पाहिलं आणि विसर्जनाला देखील ही मूर्ती जेव्हा बाहेर येईल तेव्हा नक्कीच भाविकांना ह्या सगळ्या गोष्टींचं निरीक्षण करता येईल की एका अंगठ्यावर जे 1988 साली जी मूर्ती झालेली ती देखील एका अंगठ्यावर होती आणि आता देखील एका अंगठ्यावर ही मूर्ती उभारण्यात आली आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे बॅलेन्सिंग हा काय प्रकार असतो, सुडौल सुबक बॅलेन्सिंग
0: आणि
1: मूर्तीला साजेसा असा जो बॅलेन्सिंग असतो तो आपण दाखवण्याचा प्रयत्न.
0: मस्त मस्त मस्त. दरवर्षी गणेश गल्लीची मूर्ती ही खूपच वैशिष्ट्यपूर्ण असते, पण त्याचबरोबर मंडळाचे इतरही अनेक उपक्रम असतात. तर यावर्षी असे कोणते उपक्रम आहेत? मागे तुम्ही एक गाव सुद्धा दत्तक घेतलं होतं, नाही का?
1: हो. मागे हे तर रुरल एरियामध्ये म्हणजे खेडापाड्यामध्ये आपली मदत चालूच असते. देवीला अर्पण केले म्हणजे नवरात्रीमध्ये देवीला ज्या नव स्वरूपात साड्या येतात त्या आम्ही लिलाव न करता आपण इथे खेड्यापाड्यातल्या गरीब आदिवासी वस्तीमध्ये जाऊन त्यांना देत असतो, स्त्रियांना देत असतो, अर्पण करत असतो. यातनं ही एक स्त्रीसाठी केलेली ही सेवा आहे आणि स्त्री शक्तीचा आपण नेहमीच आदर करत असतो. त्याचप्रमाणे आपली स्वतःची यंदा प्रशस्त अशी एक संगणक केंद्र आपण उभारलं आहे, त्यामध्ये सर्व प्रकारचे कोर्स अतिशय अल्पदरात आपण घेत आहोत. तसेच आर्ट फेस्टिवल कलाकारांना प्राधान्य देण्यासाठी, नवोदित कलाकारांना प्राधान्य देण्यासाठी आपण आर्ट फेस्टिवल चालू केलेला आहे, ज्यामध्ये नवोदित कलाकारांना आणि हरहुन्नरी कलाकारांना अगदी मोफत प्रवेश शुल्कामध्ये तिथे आपण कला सादर करायला देतो आणि उत्तुंग प्रतिसाद असा लोकांचा मिळतो.
0: वा वा वा, खूपच छान, खूपच छान, खूप सुंदर. आणि आता प्रतिसाद कसा आहे?
1: प्रतिसाद खूपच उत्तम आहे. दोन दिवस तर म्हणजे तुफान गर्दी चालू आहे. पावसाने देखील, वरुणराजाने देखील, लोकांना देखील खूप आनंद घेता येईल.

0: आणि इतकी गर्दी असताना देखील सोयी म्हणजे अगदी
1: नियोजन चांगलं केलंय गर्दीचं
0: घेता येत आहे.
1: वा वा वा, खूप छान खूप छान. म्हणजे तुम्ही आता जे वर्णन केलं ना, ती मूर्ती डोळ्यासमोर साकार केलीत आणि एकूणच संपूर्ण ते वातावरण, तुमची जी छान नगरी आहे छोटीशी, ती आम्हाला दिसली या कार्यक्रमाच्या माध्यमातून, तुमच्या बोलण्यातून दिसली. खरंच आज वेळात वेळ काढून तुम्ही बोललात आमच्याशी आणि आम्हाला छान फेरफटका करून आणलात, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि धन्यवाद.
0: तुमचे देखील खूप आभार की तुम्ही लोकांपर्यंत ही जनजागृती, समाज प्रबोधन या उत्सवाच्या माध्यमातून मंडळांना पुढे नेऊन लोकांसमोर ठेवत आहात, आणि प्रसार माध्यमांचे देखील खूप आभार.
1: धन्यवाद धन्यवाद
0: धन्यवाद.
1: तर रसिक हो, गणेश गल्लीतल्या बाप्पाचं दर्शन आता आपण घेतलं आणि आता आपल्या कार्यक्रमाची वेळ सुद्धा संपत आलेली आहे. तर तो पहिलं तो गे काऊ कोकत आहे, त्या काऊ त्या हातावर आहे बाप्पाच्या आणि तो येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत करतोय, सांगतोय, शुभशकून सांगतोय अशी ती छान अशी मूर्ती आहे. तर आता आपण ज्ञानोबा माऊलींचं तेच जे गीत आहे लता दिदींच्या स्वरातलं ते ऐकूया आणि त्याच गीताबरोबरच आपल्या या युवा तरंग कार्यक्रमाची सांगता करूया आणि पुढे जाऊया.

0: FM Gold, खरा सोना।
1: नमस्कार, 100.1 मेगाहर्ट्झ आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे आमची FM गोल्ड प्रसारण वाहिनी आणि आपल्या या रंजक सफर कार्यक्रमात आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। रसिकाहो, बाप्पाचं आगमन झालेलं आहे, गणेशोत्सवाची धूम मस्त, वातावरण सुंदर आहे, सगळं छान आहे, पण त्याच्या बरोबरीने आणखी सुद्धा एक गोष्ट अशी आहे ना की आता पहा ना काही काही ट्रेंड असे कसे अचानक छान येतात, सेट होतात आणि आपणही रमतो त्याच्यामध्ये। आता एक असा ट्रेंड सेट झाला आहे की सेट म्हणण्यापेक्षा नवीन ट्रेंड असा आलेला आहे की 80चं दशक आणि त्या दशकातल्या अशा छान गोष्टी, मग ती फॅशन असेल आणखी काही असेल, पण लोक असे फोटो अपलोड करतात आणि त्या दशकातलं आपलं चित्र कसं दिसेल, आपण कसे दिसू, ते आपलंच असं त्या काळातलं बदललेलं रूप आपल्याला समोर येतंय। पण अनेक कलाकार, आपले मित्रमैत्रिणीसुद्धा आज त्यांनाही मोह आवरत नाही आहे की नाही नाही आपण फोटो टाकूया, मग कसे दिसू आपण, ते असे असे पफ असलेले किंवा फुग्यांचे ब्लाऊज, फुग्यांचे हात असलेले ब्लाऊज, असे केसांची स्टाईल पण वेगळी, अगदी खांद्यापर्यंत रुळणारे असे केस आणि भौमितिक रचना, ज्योमेट्रिकल डिझाईन असलेले असे कपडे, म्हणजे ते सगळं चित्र ते पाहिल्यानंतर मनाला एक आनंद होतो, खरं सांगते। आणि जे लोक तो काळ जगले आहेत, आमच्यासारखी माणसं, आम्ही तो काळ जो जगलो आहे, हे पाहताना त्या काळातल्या प्रत्येक गोष्टीची आठवण येते, मग ते चित्रपट असो, त्यानुसार येणाऱ्या फॅशन्स असो, गाणी असो, कपडे असो, किंवा दूरदर्शनचा रंगीत अवतार असा छान आपल्यासमोर आलेला होता, वेगवेगळ्या छान अशा सिरियल्स येत होत्या, ऑडिओ कॅसेट्स होत्या, त्याच्यानंतर VCR वगैरे असं सगळं होतं, रामायण महाभारतासारख्या मालिका होत्या आणि नुकतीच कुठेतरी संगणकाची सुरुवात होत होती आणि गाड्यासुद्धा अशा कार ज्या वेगवेगळ्या तऱ्हेच्या नवीनच कुठेतरी अशा त्या गाड्यांची सुरुवात होत होती आणि आजूबाजूला खूप वेगळ्या गोष्टी होत्या। रसिक हो, या सगळ्या गोष्टींचं म्हणजे आजची आपली जी रंजक सफर आहे ना, ही 80च्या दशकातली असणार आहे आणि तुम्हाला याविषयी जर काही बोलायचं असेल, सांगायचं असेल तर नक्की आम्हाला सांगा। आज आपण त्या दशकातल्या सगळ्या गोष्टींची मस्त अशी सफर करूया आणि गाणीसुद्धा रसिक हो तशीच असतील, ऐकूया हे छानसं गाणं।

तर 80 दशक म्हटल्यानंतर किती गोष्टी आठवतात खरंच. म्हणजे काय काय जणांना असं वाटत असेल की अरे तो आमचा काळ, आम्ही जगलो आहे तो 80 अगदी 89 90 म्हणजे. एक तर त्या काळातलं वैशिष्ट्य असं होतं ना की चला निवांतपणा आहे, छान साधं असं छान आयुष्य आहे. हे लक्षा अशोक आणि सचिन पिळगावकर यांचे असे चित्रपट हे आम्ही पाहत होतो. आणि रामायण महाभारत लागलं ना की काय रस्त्यावर शुकशुकाट असायचा हो. म्हणजे त्या एका तासामध्ये कोणीच नाही तुम्हाला दिसणार. बरं, ते पाहण्यासाठी जी धावपळ करत धावपळ करत घरापर्यंत पोहोचलं जायचं, म्हणजे कोणी क्लासला गेलेलं असेल, कोणी आणखी कुठे असेल, तर ते धावत धावत तंगडतोड करत पोहोचणारच घरापर्यंत. आणि या सगळ्या गोष्टींचा अनुभव ना आम्ही घेतलेला आहे. म्हणूनच आम्ही सांगतो अभिमानानं की हा आमचा काळ आहे. गाणीसुद्धा अशी छान जुनी नवी होती, सुंदर वेगळंच होतं. लता दिदींची गाणी असतील, आशा भोसले, किशोर कुमार, सुरेश वाडकर यांची गाणी इतकी सुंदर. बरं, नवीन नवीनच म्हणजे दूरदर्शनची सुरुवात झालेली

होती, पण कसं ते रंगीत सगळं होतं ना, त्याच्यामुळे सुरुवातीला जेव्हा हे रंगीत सगळं रामायण महाभारत असं दिसायला लागलं त्यामुळे काय कौतुक असायचं हो. बरं, ज्याच्या घरी टीव्ही मोठा टीव्ही असेल ना, म्हणजे घरी टीव्ही बहुतांकांकडे ते तोपर्यंत टीव्ही आलेले होते, ते असे असे कपाटातले, त्याला असं शटर लावायचं, उघडायचं, अशा तऱ्हेचे टीव्ही होते अनेकांकडे. पण रंगीत टीव्ही आल्यानंतर बापरे, तो 16-17 इंचाचा टीव्ही म्हणजे कमाल असायची. आणि त्या रंगीत त्या टीव्हीवर दिसणारं हे जे ह्या मालिका, त्यामुळे त्यांच्या घरात गर्दी शनिवार रविवार गर्दी असायचीच. तेव्हा कुठे मोबाईल व्हॉट्सॲप असं काही नव्हतं ना, पत्र लिहिली जात होती, फोनवर बोलणं ते पण 1 रुपयाचं नाणं टाका, किंवा मग फोन बूथवर गेल्यानंतर वाढवा वाढवा वाढवा 1 रुपया 2 रुपया वाढवा वाढवा हे सांगणार आणि मागे असलेली लाईन काय काय गंमत होते तुम्हाला खरं सांगू. पण एखाद्याला भेटायला जायचं ना तर तिथे सुद्धा मौज असायची, काय कार्यक्रम असायचा की हा चला आपण कोणाच्या तरी घरी जातोय, कोणाला तरी भेटायला जातोय, एक वेगळा ना जिव्हाळा होता खरं सांगते. म्हणजे आत्ताच्या व्हिडिओ कॉलमध्ये पण जे मिळणार नाही ते सगळं तिथे होतं. मध्यंतरी पहा, मोठा मेसेज फिरत होता व्हॉट्सॲपचा की तो काळ आणि आताचा काळ आणि ती ते खेळ, तर लगोरीचा खेळ असू देत, विटीदांडू असू देत, ते असे त्या पाईपपासून बनवलेलं किंवा आपली गॅसकेट असते ना याची कुकरची, ती घेऊन ती काठी अशी तारेची बनवलेली आणि ते चालत चालत चालत चालत जाणं, सायकलवरून केलेली भटकंती असू देत किंवा सुट्या पडल्या आहेत, एकत्र सगळे बसलो आहे, कॅरम खेळतो आहे, भातुकली खेळतो आहे, विटीदांडू खेळतो आहे, लपाछपी खेळतो आहे, साखळी सगळी हातात पकडून खेळतो, असे किती खेळ. असे मोठे असे वाढदिवस किंवा अशा मोठमोठ्या पार्ट्या होत नव्हत्या हो, त्या जरी नसल्या ना तरी घरातल्या घरात केल्या जाणाऱ्या गोष्टी, कोणीतरी पाहुणे येत आहेत, त्यांनी आणलेली भेट असेल आणि सगळ्यांनी एकत्र घालवल्या, म्हणजे तुम्हाला खरं सांगते लाईट गेली आणि लाईट गेल्यानंतर जी मजा असायची, सगळेजण एकत्र येऊन जी धमाल करायचे ना, ती वेगळीच होती हो. किंवा तेव्हा ना VCD VCR वर चित्रपट लावले जायचे की काय चला कार्यक्रम, किंवा खास असे कार्यक्रम आहेत, कुणाचा वाढदिवस आहे, पूजा आहे सोसायटीची, बिल्डिंगची किंवा काय, तर ते आणले जायचे, मग एक चित्रपट, दोन चित्रपट, असं सगळं असायचं. आणि खरं शेजारच्यांच्या घरात जर काही शिजत आहे छानपैकी तर ते शेजारपाळं म्हणतो आपण त्याला, ते यायचंच आपल्या घरी दिवाळीला फराळ करणं एकत्र. त्यामुळे हे जे सगळं सौंदर्य आहे ना हे 80च्या दशकातलं आहे, की ज्याच्याकडे जिथे ना साधनं कमी होती, पहा मोबाईल नाही काही नाही काही नाही, पण वेळ होता एकमेकांना भेटण्यासाठी, वेळ होता एकमेकांशी बोलण्यासाठी, वेळ होता आणि त्यात सुद्धा ना एक जिव्हाळा होता खरंच सांगते. एक सुंदर असं वातावरण होतं आणि काय ते पिक्चर लागायचं ना, त्या पिक्चरमध्ये काय काय बाबा असायचं, ते मिथुनची स्टाईल केलेली असायची, आणखी कोणाची, शोले नुकताच रिलीज झाला होता 80ला तेव्हा, आणि त्याच्यानंतर मग ते क्रांती पिक्चर आला होता, तो सिलसिला आला होता, नमक हलाल, म्हणजे जसे चित्रपट येत होते ना तसे त्या कलाकारांची स्टाईल म्हणा, मग ती केसांची असू देत, कपड्यांची असू देत, संवाद फेक असू देत, चालणं असू देत, बोलणं असू देत, हे सगळं यायचं शाळेच्या गॅदरिंगमध्ये, ते त्या नृत्याच्या कार्यक्रमात त्याच्यावर नृत्यसुद्धा सादर केले जायचे. त्यामुळे ही 80च्या दशकातली जी मजा आहे ना रसिक हो, ती आता ना कथा कादंबऱ्यांसारखी झालेली आहे. आत्ता ह्या ट्रेंडमुळे ते फोटो जेव्हा टाकले जातात आणि ज्यांनी हा काळ जगलेत त्यांना तो काळ अक्षरशः समोर उभा राहिला असेल, असो लक्षा असो अशोक आणि सचिन पिळगावकर यांचा तो काळ, यांचं चित्रपट, त्यामुळे गाणीसुद्धा मी आता अक्षरशः त्याच चित्रपटांमधली छान असे लावलेली आहेत. ऐकूया आता हे गाणं.

काय सांगू, आमच्या श्रोते सुद्धा इतक्या आनंदानं सहभाग घेत आहेत. आत्ताच मंगेश दामले यांचा फोन येऊन गेला, ते सांगतायत की मला ऐकताना हसू येत आहे, आनंद वाटतोय. याचं कारण आत्ता लोक फोटो टाकून त्या काळात कसं असेल किंवा तो जो भास तो निर्माण करतायत आणि पाहतायत, पण आम्ही तो काळ जगलोय. खरंय, खरंय हो, आपण तो काळ जगलोय. आणि त्या काळातली मजा ही पुन्हा कुठल्याच काळामध्ये नंतर नाहीच असे अनुभव कधीच अनुभवायला आले नाहीत. खरं तर अनेक श्रोत्यांनी फोन केलेला आहे, अनेक श्रोत्यांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवलेल्या आहेत. रमेश यांचा फोन आला होता, ते असं सांगतात की 81 त्यांनी शाळेत प्रवेश घेतला होता आणि तेव्हा त्यांच्या शाळेतले एक शिक्षक निवृत्त झाले होते, ते सायकलवरून गेले होते आणि नंतर बऱ्याच वर्षानंतर जेव्हा ती भेट झाली त्यांची, तेव्हाचे अनुभव त्यांनी आपल्याला सांगितलेले आहेत. शुभलक्ष्मी मस्तकार यांनी पुन्हा एकदा रामायण महाभारताची आठवण काढली आणि तिथे त्यांनी सांगितलं की रस्त्यावरचा शुकशुकाट आणि एकूणच वातावरण ते पुन्हा काही अनुभवायला मिळालं नाही, अर्थात कोविडचा काळ अपवाद आहे त्याला. पण रमेश यांनी पुन्हा एकदा रामायण महाभारताची सुद्धा आठवण काढली होती. ते म्हणे की शाळेतनं आम्ही त्या रस्त्यावरून त्या शेतातनं कसे पळत पळत यायचो त्या मालिका बघण्यासाठी, त्याची आवर्जून आठवण त्यांनी सांगितलेली आहे. दीपा पालकर यांनी आपल्याला सांगितलं की कलकत्त्याला 80 काळात तेव्हा म्हणे त्यांच्या ओळखीचे जे आहेत त्यांनी त्यांना सांगितलं की 80 साधारण सुमारास जेव्हा ट्रामचा काळ संपत आला होता तेव्हा म्हणे 450 ट्राम कोलकात्यात धावत होत्या, तो शेवटचा काळ होता आणि त्या आठवणी जाग्या केल्या. संतोष शिंदे यांनी पडद्यावरचे चित्रपट त्याची आठवण केली. हो खरं आहे, तेव्हा माहिती आहे ना की पडद्यावरचे चित्रपट दाखवले जायचे आणि असे काही सोसायटीचे किंवा बिल्डिंगचे कार्यक्रम असायचे तेव्हा मोठा पडदा म्हणजे इकडे अलीकडे बसले आहेत पलीकडे लोक बसले आहेत. बरं, हे गावागावात पडद्यावरचे चित्रपट दाखवले जायचे, तसेच ते आपल्या मुंबईत सुद्धा होते. म्हणजे याचा प्रत्यक्ष अनुभव आम्ही घेतलेला आहे. म्हणजे खास कार्यक्रम शिवजयंती असू देत किंवा इतर कार्यक्रम असू देत की तेव्हा आकर्षणाचा भाग कुठला असेल तर तेव्हाचे अगदी चालू असलेले चित्रपट जे पडद्यावर दाखवले जायचे आणि मोठ्या मैदानात मस्तपैकी असा पडदा किंवा मग दोन सोसायट्यांमध्ये असलेला रस्ता आणि त्याच्यामध्ये छान असा तो पडदा बसवला की ह्या रस्त्याच्या अलीकडे त्या पडद्याच्या अलीकडे काही माणसं बसली आहेत, पलीकडे काही माणसं बसली आहेत, काही माणसं घराच्या गॅलऱ्यांमध्ये बसून चित्रपटाचा आस्वाद घेत आहेत. विचार करा, आताच्या मोबाईलमध्ये ती गंमतच नाही हो, ती मजाच नाही. त्यामुळे त्या काळात जगणं आणि तो अनुभव आहा हा वेगळाच. तुम्ही विचार करा, तेव्हा ना तो मिस्टर इंडियासारखा पिक्चर पण आला होता. म्हणजे काय मजा होती त्या चित्रपटामध्ये, ते काटे नाही कटते वगैरे ते गाणं, म्हणजे त्याच काळात आलेलं मासूमसारखा चित्रपटसुद्धा डोळ्यात पाणी आणत होता. विचार करा, सारांशसारखा चित्रपट असेल किंवा कयामतचे कयामत तक, अरे बाप रे, वेडं केलं होतं, वेडं अक्षरशः. परिंदासुद्धा त्याच काळात आलेला आणि विशेष आवडले गेलेले. म्हणजे तुम्हाला सांगते, क्रांतीसारखा सिनेमा असेल, हिम्मतवाला असेल किंवा मिस्टर इंडिया म्हटलं तुम्हाला, मुकद्दर किंवा तेजाबसारखा, तेजाब नंतर म्हणजे जवळपास 90-89 आसपास आला. मैने प्यार किया पण 80 संपता आला होता. आणि गंमत सांगते तुम्हाला, ते तसे चित्रपटात असलेले कपडे, म्हणजे फॅशन तशीच, काय म्हणजे पंजाबी ड्रेस, सलवार कमीज, एकदम लोकप्रिय लांब कुर्ता असायचा, सैलसर सलवार, दुपट्टे पण रंगीत असे छानपैकी. आणि ना ते जर कॉटनचा कुर्ता असेल ना तर त्याच्यावर असं फुलांचे किंवा मग असं जॉमेट्रिकल मोठे मोठे डिझाईन्स आहेत, हे असं असायचं. तर केसांचं तुम्हाला मगाशी सांगितलं तसं, ते तो पफ असायचाच, असा फुगा काढलेला पुढे मागे ते पिन किंवा चाप लावलेलं किंवा मग फ्लिक्स केलेले केस असू देत, ते हमखास असे. किंवा मग पोनीटेल असायचा ना, तो असा वर उंच असा बांधलेला असायचा, क्वचित असा कोणाचं तरी बॉबकट, पण फार असे छोट्या केसांचे तुम्हाला फार नाही, खांद्यापर्यंत असलेले केस रुळणारे दिसतात. बरं, त्या केसांना ना ते उंच असे बांधलेला बुचडा किंवा बुचडा म्हणतो आपण म्हणूया त्याला, पोनीटेल असतो ना त्याला, अशा रंगीबेरंगी छान वेगळ्या स्टायलिश रिविनी त्याही लावलेल्या असायच्या आणि क्लिप्स ज्या असायच्या ना त्या अशा मोठ्या मोठ्या असायच्या. बरं, घड्याळ हातात असेल तर ते मोठाडायचं असायचं, पट्टे जे कपड्यांना किंवा स्कर्टला पॅन्टला असतील ते वेगळे, टिकल्या अशा मोठमोठ्या, कानातले पण असे मोठमोठे बांगड्या रंगीत, म्हणजे तेव्हा रामायण बांगड्या वगैरे आलेल्या होत्या. हो हो हो हो, असे प्रकार आलेले होते तेव्हा आणि ते खास घेतले जायचे, तुम्हाला खरं सांगते. बरं, लग्न समारंभ असेल ना तर लग्न समारंभामध्ये त्या नवरीची फॅशन म्हणजे पैठणी खास हवीच तिला, शालू, रेशमी साडी, नथ, ठुशी, तन्मणी, हे असले दागिने
असले ना, म्हणजे केसांचं तुम्ही काय म्हणाल तर केसांचा आंबाडा असेल किंवा असा लांबलचक असा पट्टा मागे लावलेला कसला त्या फुलांचा वगैरे, त्याच्यात कपाळाला कुंपू अर्धको चंद्रकोर वगैरे असं असं हे सगळं असायचं. आणि त्याच्यात पुरुषांचं म्हणाल तर तुम्ही ना ते सफारी सूट फारच लोकप्रिय झाले होते तेव्हा, फारच. एक तरी सफारी सूट, माझ्या बाबांचा पण एक सफारी सूट आहे, दोन सफारी सूट शिवले होते त्यांनी त्या काळामध्ये. खरं सांगते तुम्हाला, तो घराघरात ना सफारी सूट हा शिवला जायचा. बुश शर्ट असायचे, बेल बॉटम पॅन्ट असायच्या, लग्नात तर कुर्ता पायजमा ठरलेला. म्हणजे काही काही ठिकाणी तो तुम्हाला तेल लावून केसांचा भांग पडलेला सुद्धा दिसलेला असेल. हो हो हो. आणि स्टाईल म्हणाल तर तुम्हाला सांगते की श्रीदेवीजी, साड्यांची स्टाईल असेल, केसांची स्टाईल असेल, ते तर फेमस होतं. नंतर माधुरी दीक्षित नंतर 90 नंतर, साधारण शेवटची 2 वर्ष, पण ती आधीची वर्ष जर तुम्ही पाहाल ना तर तेव्हा तुम्हाला मिथुन चक्रवर्तीचा डान्स, म्हणजे डिस्को डान्सरची गाणी, आणि ते असं चकमकीत असे शर्ट कपडे, त्याचा डान्स करण्याची पद्धत अगदी एकदम स्टाईल, म्हणजे अगदी अनिल कपूरचं पण खूप फेमस झालं होतं बघा, ते सुरुवातीचं बटण असं ओपन. नंतर अशोक सराफ यांच्या चित्रपटांमध्ये सुद्धा सुरुवातीचं बटण ओपन ठेवून त्यांचं ते शर्ट घालण्याची स्टाईल ती आली होती. हे जे सगळं आहे ना, म्हणजे तुम्हाला सांगते कुठल्या हॉटेलात गेल्यानंतर छानचं गाणं जुनं ऐकताय तुम्ही, गप्पा मारतायत, किंवा तुम्ही बस स्टॉपवर बसची वाट पाहताय, आणि तिथे तुम्हाला सांगते तेव्हा ना ते लाऊडस्पीकर वगैरे खूप असायचे कुठल्याही कार्यक्रमात, लाऊडस्पीकरवरून ती गाणी असायची, हवा हवाई किती वेगवेगळ्या तऱ्हेची गाणी लागायची. आणि काळ इतका वेगळा, तुम्हाला खरं सांगू किती गोष्टी सांगाव्यात. मराठी चित्रपट तर हेच जास्त, ते म्हणजे नवरी मिळे नवऱ्याला असेल, धूमधडाका असेल, नवरी मिळे नवऱ्याला 84 साली आलेला, धूमधडाका त्याच्यानंतर एका वर्षात, माहेरची साडी नंतर आला 91 माहेरची साडी, पण अशी ही बनवा बनवी, त्याच्यानंतर गडबड घोटाळा, थरथराट, हे या काळातले चित्रपट आहेत, त्यामुळे ते बघण्यासाठी सुद्धा एक वेगळी मजा असायची. खरं सांगते तुम्हाला, ऐकूया 80 सफर ही छान आहे, खरंच छान आहे. आधी एक गाणं ऐकूया.

तुम्हाला खरं सांगू का, आता असं होत आहे ना की श्रोते फोन करतायत आणि थांबतच नाही आहेत, थांबतच नाही आहेत. इतक्या सुंदर आठवणी आहेत आणि त्याच्यामध्ये मी सुद्धा इतकी रमते आहे की पुढचं गाणं लावण्याच्या ऐवजी हे असं काहीतरी ऐकवायला लागते. तुम्हाला खरं सांगू का, काय मजा आहे. हर्षदा बापट यांनी आत्ताच फोन केला होता आणि त्यांनी ना इतक्या गोष्टींचा उल्लेख केला आहे. तुम्हाला खरं सांगू, तो काळ जगलेली आम्ही माणसं आहोत, त्यामुळे त्या सगळ्या आठवणींना उजाळा देत असताना ना माझ्याही बोलता बोलता अनेक गोष्टी अशा येत आहेत की त्या पटकन सांगाव्यात, पण मला सेन्सॉर असल्या कारणाने त्या गोष्टी आता सांगता येत नाहीत. पण त्यांनी अनेक जाहिरातींचा उल्लेख केला, म्हणजे त्या काळी खरं आहे की स्पोर्ट्समन म्हणजे कपिल देव, सुनील गावस्कर हे जेव्हा जाहिराती द्यायचे आहेत, मग त्यांची ती गाणी यायची, ते ऐकताना सुद्धा मजा असायची. हो खरं सांगते, म्हणजे विनोद खन्ना साबणाच्या जाहिरातीमध्ये घोड्यावरून जो असा बसून समुद्रकिनाऱ्यावर जो आहे ना, दिसतोय ना, आहा कितीतरी मुली वेडा झाल्या होत्या ती जाहिरात बघून, तुम्हाला खरं सांगते. किंवा त्याने काही जरी त्यांची आठवण करून दिली की काय झालं, बाळ रडतंय. या अशा प्रकारच्या जाहिरातींनी आमचं आयुष्य रस्त्यावर खूप छान. तुम्हाला खरं सांगते, त्या काळी शाळा कॉलेजमध्ये जात असताना सुद्धा म्हणजे कमेंट्स पास केल्या जायच्या, मुलं असायची, म्हणजे तो वेगळा काळ होता. खरं सांगते तुम्हाला, तेव्हा कपडे परिधान करत असताना कॉलेजमध्ये किंवा शाळेत असताना की आपण कशाप्रकारे कपडे परिधान करावे की जेणेकरून आपल्याला अशा प्रकारच्या कमेंट्स येणार नाहीत याचाही विचार केला जायचा. तेव्हा ना फिशपॉन्ड्स असायचे. आत्ता हा प्रकार कॉलेजेसमध्ये आहे की नाही मला माहीत नाही, कल्पनाही नाही त्याची, पण तेव्हा अशा प्रकारचे फिशपॉन्ड असायचे. म्हणजे ते मग तो खास सारी डे असेल, ट्रॅडिशनल डे असेल किंवा असे काही खास कार्यक्रम असतील, तर तो कार्यक्रम फिशपॉन्डचा असायचा की ज्या व्यक्तीविषयी आपल्याला काही बोलायचं आहे तर ते मग ते शेरोशायरीच्या माध्यमातून असू देत किंवा थोडंसं विनोदी शैलीमध्ये असं ते दोन तीन ओळीत किंवा एखाद्या ओळीत असं लिहिलेलं असायचं आणि ते ज्याला कोणाला ज्या कोणासाठी असायचं ते त्या व्यक्तीला बरोबर कळायचं की हा फिशपॉन्ड आपल्यासाठी आहे बरं. आणि मग ज्याच्यासाठी तो आलेला असायचा ना त्याच्यासाठी मग ती मुलं मुली त्यांचे मित्रमैत्रिणी असे बघायचे की हां हा तुलाच आलाय का, अरे किती आले फिशपॉन्ड तुझ्यावर एवढे. किंवा तसं काही आपल्या बाबतीत होऊ नये म्हणूनही तो प्रयत्न केला जायचा बरं. तेव्हा आणि तुम्हाला सांगते, ते जे ड्रेसेस असायचे ना तेव्हाचे पुरुषांचे, पण सफारी सुद्धा खिसे असायचे त्याला असे वर विशेष, आणि पोलका डॉट म्हणजे तुम्हाला डिम्पलचा तो आठवत असेल, ते असा छानपैकी गोळे गोळे असलेला छान तिचा ते परिधान केलेला तो ब्लाऊज होता किंवा ते शर्ट किंवा साड्या तसा असायचा, तेव्हा त्या असायच्या खरं सांगते. आणि तुम्हाला काय सांगू, इतका त्या चित्रपटांचा आणि असा प्रभाव असायचा ना की ती फॅशन आली रे आली की ती इतकी लोकप्रिय व्हायची, इतकी लोकप्रिय व्हायची की कमाल असायची, कमाल असायची. म्हणजे बेल बॉटम ह्या 70s बरं का, पण त्याच्यानंतर काय झालं, ती पॅन्ट आहे ना खालून थोडी रुंद, आणखी तशा प्रकारची पॅन्ट ही 80s सुद्धा मग लोकप्रिय झाली होती. म्हणजे सरळ कट असलेला पॅरल पॅन्ट, बरं हाय वेस्टच्या पॅन्ट, म्हणजे कमरेच्या वर असायच्या बांधलेल्या, किंवा शर्ट जे असते थोडेसे असे ओव्हर साईज असायचे, पुढचं बटन ओपन आणि ते असे लूज. तुम्हाला ते त्या चित्रपटांमध्ये ना हे दिसतं की अगदी बारकोळी जरी व्यक्ती असेल ना तरी ते तशी फॅशन केलेली असायची. त्याच्यामुळे ती एक ना वेगळी मजा असायची. खरं सांगते. बरं कानातले पण ना, आता तुम्हाला प्लास्टिकचे कानातले फारसे दिसणार नाहीत, तर तेव्हा प्लास्टिकचे कानातले असायचे, त्याचे मोठे मोठे असायचे किंवा असे आणखी फुला पानांचे काय काय डिझाईन असलेले ते असायचे, पण ते असायचे तेव्हा वापरायचे. बरं कानातले असे मोठे बांगडीसारखे मोठे मोठे कानातले पण घातलेले जायचे आणि घड्याळं तुम्ही म्हणाला ती मोठ्या डायलची होती. बरं ती अॅनालॉग घड्याळ असेल तर ती घालणं म्हणजे ते प्रतिष्ठेचं लक्षण. तुम्हाला खरं सांगते, लग्नात सुद्धा अहेर देताना ना खास त्या कंपनीचं मोठं छानचं ज्याची जाहिरात सतत झळकत असायची ते घड्याळ दिलं, भेट दिलं जाणं मोठी गोष्ट होती बाबा तेव्हा. खरंच रेडिओ घड्याळ भेट देणं, मजा असायची. किंवा मग ते ना अमिताभ बच्चनचा तो एव्हिएटर गॉगल असा चष्मा, तो किंवा पांढरा सफारी सूट मध्ये भांग पाडलेली अशी हेअरस्टाईल, काय काय करायचे, काय काय असायचं. किंवा ते अनिल कपूरचं
असं छातीवर हात ठेवून बोलायची स्टाईल किंवा चालण्याची स्टाईल किंवा जॅकी श्रॉफच्या गळ्यात पहा मफलर असतो वगैरे तसा तसा तसा मफलर काय फॉलो केले आहेत ह्या गोष्टी तुम्हाला सांगते कमाल. मी श्रीदेवीचं म्हणाल तर तो हिम्मतवालामधला डान्स वगैरे आणि द गॅदरिंगमध्ये तुम्हाला सांगते हे हमखास श्रीदेवीच्या डान्सचे वगैरे ते हमखास नृत्य गॅदरिंगला व्हायचंच व्हायचं. आणि मराठी गाणं कुठलं असायचं तुम्हाला सांगते अश्विनी ये ना तो झाडू घेऊन हातात असलेला डान्स. अरे बाप रे, म्हणजे शाळेच्या क्लासच्या गॅदरिंगमध्ये 2 ते 3 मुली तरी हमखास ते नृत्य करायच्याच करायच्या. हो आणि तेव्हा ना 83 आपण वर्ल्ड कप जिंकलो होतो आणि मग तेव्हा कपिल देवला इतके लोक फॉलो करायचे ना, मग त्याची मिशी असू देत किंवा त्याची ती ॲक्शन असा तो बॉल हातात घेऊन तो असा उडवतोय त्याचं ते स्वेटर घालण्याची हे सगळं किंवा मग त्याची एक जाहिरात ती जवाब नाही इतका गाजला होता तो डायलॉग. बापरे तर लोकांच्या तोंडी तो डायलॉग असायचा तुम्हाला सांगते, खरंच सांगते. आणि तेव्हा तुम्हाला सांगते ना असे पाश्चात्य स्टार्स म्हणजे तुम्हाला मायकल जॅक्सनसारखा, अरे बापरे, म्हणजे त्या मायकल जॅक्सनची नृत्याची पद्धत त्याचं ते मून वॉक त्याने घातलेलं ते पांढरे मोजे हातातले, अरे बापरे, म्हणजे त्याचे ते अल्बम्स आले होते तेव्हा तो बॅड असेल किंवा तो थ्रिलर असेल तेव्हाच ते 82, 85, 86, 87 अशाच काळात ते आलेले होते. आणि म्हणजे तो मायकल जॅक्सन असत किंवा ती मॅडोना असू देत की मोठे मोठे कानातले केसांना लावलेले बँड्स वगैरे ही सगळी फॅशन तिथली, खरं सांगते. आणि आपल्याकडे लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, त्यांचं टायमिंग जे होतं ना कॉमेडीचं, त्यांची बोलण्याची ढब आणि त्यांचे ना शर्ट्स घालण्याची पद्धत ही खूप फॉलो झाली होती, खूप फॉलो झाली होती. आणि तेव्हा तुम्हाला सांगते लग्न कार्य असू देत, गॅदरिंग असू देत, गणपती बाप्पाचे कार्यक्रम असू देत, आणखी कार्यक्रम असू देत, काय लोक नाचायचे या गाण्यांवर, खरं सांगते. मी आजही ती सगळी गाणी ऐकली ना की आपले पाय आपोआप थिरकतात, तुम्हाला खरं सांगते. ऐकूया आपण त्यातलं हे एक गाणं, मग जाऊया पुढे.

काय आपण 80 दशकातली धमाल अनुभवतोय. तुम्हाला सांगते गाणी, ते मी म्हटलं आता हे गाणं मला वाटतं आमच्या काळात सलग 3-4 वर्ष या गाण्यावर डान्स बघून ती मुलगी साडी नेसली आहे, हातात झाडू घेतली आहे, नाचते नाचते, पण कंटाळा नाही आला हो. खरं सांगते कंटाळा आला नाही. नाच सारखा, बरं त्याच्यातल्या सगळ्या ते सगळं कॉपी केलेलं असायचं, पण तरी पण मजा यायची. खरं सांगते तुम्हाला, काय एनर्जी होती ना ती, अशी ऊर्जा वेगळंच होतं. म्हणजे एकतर ती डिस्कोची गाणी असायची, बाप्पी लहरी, आर डी बर्मन यांची ती गाणी, ते डिस्को डान्सरची गाणी, आय एम अ डिस्को डान्सर, हे गाणं इतकं, किंवा जिमी जिमी जिमी आजा आजा, एक वेड लावलं होतं त्या गाण्याने वेड. तर तुम्हाला ते गाणं पण आठवत, आप जैसा कोई मेरी, ते एकोण कुर्बानी पिक्चरचं गाणं आहे ना, अरे बाप रे, नाझिया हसन यांच्या आवाजातलं गाणं. म्हणजे एक नृत्याची वेगळी संस्कृती म्हणूया आपलं. किंवा ते बाप्पी लहरी यांचं गाणं, ते यार बिना चैन कहाँ रे, हे गाणं वेड वेड वेड वेड, काय सांगतो तुम्हाला, काय सांगू. पुन्हा ते अशी ही बनवा बनवी सारख्या चित्रपटातली गाणी, धूमधडकाची गाणी इतकी लोकप्रिय होती, इतकी लोकप्रिय होती. आणखी तुम्हाला एक गाणं सांगते, शाहीर साबळे आणि पार्टी, महाराष्ट्राची लोकधारा, आणि हे सगळं खूप फेमस होतं. म्हणजे लग्नाच्या वराती असू देत, बाप्पाचं विसर्जनाचे सोहळे असू देत, तिथे ते गाणं लागायचं, ते हिल हिल पोरी हिला. हे हिल अशी किती वेगळी, किती वेगळी, कितीतरी छान अशा गोष्टी रसिक हो, त्या काळातल्या ज्या आठवणी आहेत ना, त्यांनी आमच्या आम्हाला समृद्ध केलं. खरं सांगायचं तर एकतर 80 सोशल मीडिया नव्हता, लोक काय पाहायचे, चित्रपट पाहायचे, छायागीत पाहायचे, चित्रगीत पाहायचे. तुम्हाला आत्ताच्या पिढीला जर सांगितलं ना की आम्ही ना चित्रपट असा एका तासाने किंवा अर्धा या आठवड्याला अर्धा नंतर अर्धा असा पाहायचो, तर त्यांना विश्वास नाही बसणार. हे सगळं आपण पाहिलेलं आहे, आम्ही केलं. मी आता आपण असं म्हणतोय कारण आमच्या काळातले अनेक साक्षीदार आहेत जे फोन करतायत, जे सांगतायत आम्हाला की हे सगळं आम्ही जगलोय. म्हणजे तेव्हा ते ना लेदरचे जॅकेट्स पण असायचे, म्हणजे चित्रपटातल्या हिरोना बघायचे आणि मग ते तरुण मुलं लेदरचे जॅकेट्स ते वापरायचे. हो. म्हणजे आतमध्ये ते डेनिमचं असायचं, ते वर जॅकेट असायचं, ते काय स्टाईल होती तुम्हाला सांगते, काय स्टाईल होती. सरकारी ऑफिसमध्ये अधिकारी म्हणून कामाला असणारे जे अधिकारी आहेत ना, त्यांचे तर बहुतेक वेळेस ना ते सफारी सूट घालायचे. हो, सफारी सूट घालून जायचे. किंवा तुम्हाला गंमत सांगते की निवृत्तीचा दिवस आहे, रिटायरमेंटचा दिवस आहे, की आज बाबा ही व्यक्ती रिटायर्ड होणार आहे, तर ती हमखास सफारी सूट घालून जायची. आणि घरी येताना ना ते हार तुरे गळ्यात घातलेले, हातात तो गुच्छ पुष्पगुच्छ वगैरे, आणि त्यांच्या ऑफिसमधले असे सहकारी बरेचसे, ते यायचे, ते घरी यायचे तुम्हाला सांगते. आणि मग ती घरी ना त्या सहकाऱ्यांची भाषणं सुद्धा व्हायची, घरातच भाषणं व्हायची त्यांची. हा सगळा काळ, हा तो आहे जो 80 बरं. तेव्हा तुम्हाला सांगते की भारतातली पहिली ती हम लोग सारखी सिरियल तेव्हा आलेली, बुनियाद किंवा ये जो है जिंदगी, आणि ते विक्रम वेताळ पण तेव्हाच होतं, ते खांद्यावर घेऊन जाणार. हा, लहान मुलं खेळताना सुद्धा ना ते विक्रम वेताळ खेळायचं, ते खांद्यावर घ्यायचं त्या वेताळाला, आणि तू जर उत्तर दिलं नाहीस, तुमने ते तुझ्या डोक्याची 100 शकलं होऊन, ते हिंदीत असं ते बोलायचे. आणि ते काय काय तुम्हाला सांगते, बघून ना मजाच यायची. किंवा त्या जादूच्या वगैरे सिरियल, ते हातात तो आशिष घेतोय, तो असा घासतोय दुसरा हात त्याच्यावर, आणि त्यातनं जादू होते, काय बघायला गंमत यायची हो. म्हणजे रविवार सकाळ ना 11-12 हे ठरलेलंच असायचं सगळं, आणि ते बघितल्यानंतर तर काय मजाच. पण तो काळ असा होता ना की सुरुवात संगणकाची होती, संगणकाची सुरुवात, म्हणजे ईमेल म्हणजे काय, इथून सुरुवात होती. खरं सांगते, आणि तेव्हा ते ना की कोणीतरी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्याशिवाय ते सुरू करता यायचं नाही समोरच्याला. ते ऑर्कुट बिरकुट वगैरे सगळं तेव्हा होतं, ते पेजर बिजर पण तेव्हाच आलेले होते सुरुवातीच्या याच्यामध्ये. आणि काय तुम्हाला सांगते ती धमाल, त्याची मजा. म्हणजे इतिहासातला सगळ्यात सुंदर, मनोरंजक, वेगळा असा काळ. मला माहिती आहे त्या काळात बऱ्याच गोष्टी झाल्या आहेत, आणि त्या काळातला अंडरवर्ल्डचा प्रभाव, त्याच्यावर आलेले चित्रपटसुद्धा आपण पाहतोय आत्ताच्या काळात. पण हे सगळं जरी असलं, म्हणजे गिरणी कामगारांचा संप झाला होता तेव्हा, तोही एक भाग आहे त्याला, आणि त्या गाड्या वगैरे असायच्या ना तेव्हा,
त्या गाड्या कार ज्या होत्या ना त्या ठराविकच सुरुवातीच्या काळात आलेल्या. म्हणजे ते आता मी म्हणणार आता आपण ती काळी पिवळी टॅक्सी जी आपण प्रवास करतो ना आता वेगवेगळ्या प्रकारच्या टॅक्स्या आलेल्या आहेत, पण ती पांढरी जी असायची ना तिच्यात बसणं किंवा ती घरात विकत घेणं नवीन सेकंड हँड का होईना ती जरी आली ना तरी केवढं कौतुक असायचं, बापरे मजाच असायची. म्हणजे एक हा जो काळ होता ना तो अत्यंत महत्त्वाचा छान अशा स्थित्यंतराचा होता, मनोरंजनाच्या दृष्टीने अगदी रेट्रो संस्कृती म्हणून आपण

0: शक्तिमान किती जणांना आठवतोय.
1: मजा होती खरंच. प्रफुल्लचंद सोनवणे यांनी शक्तिमानची आठवण केली. मला ना आज इतक्या लोकांनी फोन केलेत आणि त्या काळात जगल्याचं समाधान आनंद हे त्यांनी सांगितलं. याच्यामध्ये मेघना पोतनीस आहेत, अतुल मोरे आहेत, अरुण गावकर, फुलचंद सोनावणे, प्रज्ञा वनारसे, हर्षदा बापट, अनेक श्रोत्यांनी, श्रीपाद जोशी, प्रसाद कुलकर्णी, सुहास पांडे, संतोष शिंदे, सचिन पुरी, त्याच्यानंतर मिनल कुलकर्णी, दीपा पालकर, डॉक्टर दत्तोपासक, रमेश, शुभलक्ष्मी मस्तकार, दीपा पालकर, कितीतरी मंगेश दामले, अशा अनेक श्रोत्यांनी आपल्या प्रतिक्रिया, आपल्या आठवणी या सगळ्या नोंदवलेल्या आहेत. आपणा सर्वांचे रसिक हो अगदी मनापासून आभार. पण कसं आहे की वेळ कमी असतो, मर्यादित वेळ असतो आणि सतत फोन खणखण असतात, त्यामुळे सगळ्यांचे फोन नाही घेता आले. तरीही आपल्या प्रतिक्रिया आपल्या काय असतील, आपल्या मनातल्या आत्ता भावना काय असतील याची मला नक्की कल्पना आहे आणि त्या सगळ्यांचा आम्ही आदर करतो रसिक हो. आपणा सर्वांचे अगदी मनापासून आभार आणि हो पुन्हा एकदा गणेशोत्सवाच्या आपणा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. आता मात्र आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत येते. यानंतर एक छानसं गीत आणि या गीताबरोबरच आपल्या या रंजक सफर कार्यक्रमाची सांगता रसिक हो इथेच होतीये. त्यामुळे उद्या पुन्हा एकदा मी तुम्हाला भेटते आपल्या कार्यक्रमात. उद्याच्या सुद्धा आपल्या 10 ते 1 कार्यक्रमात मी पुन्हा एकदा आपल्याला भेटते. तेव्हा ऐकत रहा 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण वाहिनी. आज आमच्या

FM रेनबो वाहिनीवर दुपारी 2 ते 5 चला दोस्तों हो बोलू काही सप्तरंगी 7 आणि सांजेच्या पारी हे तीनही कार्यक्रम घेऊन आज आपल्यासोबत असेल गोपी। तेव्हा इथेच यानंतरच्या या गीतासह मी माधुरी रावराणे आपली अनुमती घेते। नमस्कार।

आकाशवाणी मुंबई। अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। अर्थव्यवस्थेचा मजबूत पाया, खासगी उद्योजकतेची कामगिरी आणि तंत्रज्ञानाचा वाढता आवाका यामुळे जागतिक पातळीवरच्या आर्थिक प्रगतीत भारत अग्रणी राहील असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं निरीक्षण। करक्षेत्रातील व्यावसायिकांनी राष्ट्रीय हिताला प्राधान्य द्यावं असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं आवाहन। लष्कर प्रमुख जनरल धीरज सेठ आजपासून 3 दिवसांच्या रशियाच्या दौऱ्यावर आणि

भारत विरुद्ध अफगाणिस्तान T20 क्रिकेट मालिकेतला तिसरा सामना आज दिल्लीतल्या अरुण जेटली मैदानावर रंगणार. भारतीय अर्थव्यवस्थेचा मजबूत पाया, खासगी उद्योजकतेची कामगिरी आणि तंत्रज्ञानाचा वाढता आवाका यामुळे जागतिक पातळीवरच्या आर्थिक प्रगतीत भारत अग्रणी राहील असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं म्हटलं आहे. IMF चे उपव्यवस्थापकीय संचालक निकेल क्लार्क यांनी 5 दिवस भारत दौरा केल्यानंतर ही प्रतिक्रिया दिली आहे. या दौऱ्यात त्यांनी दिल्ली, मुंबई आणि चेन्नई इथं विविध बैठका घेतल्या. भारतातल्या नवोन्मेषी उद्योजकतेचं आणि तंत्रज्ञानावर आधारित उत्पादनांच्या दर्जाचं त्यांनी कौतुक केलं. या दौऱ्यात निगेल क्लार्क यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा, नीती आयोगाचे उपाध्यक्ष अशोक कुमार लाहिरी आणि इतर मान्यवरांची भेट घेऊन चर्चा केली. करधोरणावरील स्वतंत्र संशोधनावर सार्वजनिक चर्चा केली जावी, तसंच करक्षेत्रातील व्यावसायिकांनी क्षेत्रीय हितसंबंधांच्या पलीकडे जाऊन राष्ट्रीय हिताला प्राधान्य द्यावं असं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केलं. बंगळुरू इथं इंटरनॅशनल टॅक्स रिसर्च अँड अनालिसिस फाउंडेशनतर्फे न्यू एज टॅक्सेशन या विषयावर आयोजित 8व्या आंतरराष्ट्रीय कर परिषदेत त्या बोलत होत्या. लष्कर प्रमुख जनरल धीरज सेठ आजपासून 3 दिवसांच्या रशियाच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात रशियन लष्कराचे कमांडर इन चीफ कर्नल जनरल आंद्रेई निकोलायेविच मोर्देवेचेव यांच्याशी ते विविध मुद्द्यांवर चर्चा करतील. जनरल सेठ यांना रशियात औपचारिक गार्ड ऑफ ऑनर देण्यात येणार आहे. जनरल सेठ मॉस्को इथल्या सैनिकांच्या स्मारकालाही भेट देणार आहेत. संरक्षण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार जनरल सेठ मॉस्को इथल्या नॅशनल डिफेन्स कंट्रोल सेंटरलाही भेट देणार आहेत. यावेळी ते रशियन संरक्षण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. भारत आणि रशियामधील दीर्घकालीन संरक्षण भागीदारी आणि लष्करी सहकार्य दृढ करणं हा या दौऱ्याचा प्रमुख उद्देश असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. नवी दिल्लीत यशोभूमी इथं उद्यापासून सुरू होणाऱ्या 5व्या सेमिकॉन इंडिया 2026 परिषदेचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेच्या माध्यमातून नवोन्मेषाला चालना देणं, सहकार्य वाढवणं, उत्पादन क्षमता मजबूत करणं, गुंतवणूकदारांना आकर्षित करणं तसंच भविष्यासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे. या परिषदेत 600 हून अधिक प्रदर्शक, 300 आंतरराष्ट्रीय कंपन्या आणि 40 हून अधिक देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांमधील भागीदारी, गुंतवणूक, तंत्रज्ञान सहकार्याच्या संधी शोधण्याबरोबरच देशाची जागतिक पातळीवर सेमीकंडक्टर भागीदारी म्हणून भूमिका विश्वसनीय आणि अधिक मजबूत करण्यासाठी ही परिषद महत्त्वाची ठरणार आहे. केंद्रीय मंत्री शिवराज चौहान यांनी आज बिहारमधल्या पूरग्रस्त भागाचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी वैशाली नगर जिल्ह्यातल्या पूरग्रस्त क्षेत्राची पाहणी करून मदत आणि बचाव कार्याचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्याबरोबर मुख्यमंत्री सम्राट चौधरी देखील होते. यानंतर चौहान वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत. या बैठकीत बचाव कार्य आणि बाधित शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीचा आढावा घेतला जाईल अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागानं जारी केलेल्या निवेदनानुसार नेपाळ आणि बिहारमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे बिहारमध्ये 15 जिल्ह्यातले सुमारे 49,74,000 लोक बाधित झाले आहेत. बाधित जिल्ह्यांमध्ये पाटणा, भोजपूर, सारण, वैशाली, भागलपूर, बेगुसराय, बक्सर, समस्तीपूर, मुंगेर, कटिहार, लखीसराय, खरगिया, पूर्णिया, मधेपूर आणि अरिया यांचा समावेश आहे. नवी दिल्लीत काँग्रेस जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी केलेल्या बळाच्या अवाजवी वापराची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीची पुनर्रचना करायला सर्वोच्च न्यायालयाने आज नकार दिला. या समितीवरचे आरोप हे केवळ तर्क आणि पूर्वग्रहांवर आधारित असल्याचं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं स्पष्ट केलं. न्यायालयात कोणत्याही एका पक्षाची बाजू मांडण्यासाठी ही चौकशी समिती स्थापन केली नसून निपक्षपातीपणे, पारदर्शक पद्धतीनं आणि तटस्थ दृष्टिकोनातून न्यायालयाला मदत करण्यासाठी स्थापन करण्यात आल्याचं न्यायालयानं यावेळी स्पष्ट केलं.
आज जागतिक ओझोन दिन. पृथ्वीभोवती असलेला ओझोनचा थर हा हानिकारक अतिनील किरणांपासून संरक्षण करणारं कवच आहे. ओझोनच्या थराचं संरक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचं केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान

बदल राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंह यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. एसी 24 अंश सेल्सिअसवर ठेवणं तसंच कार्यक्षम आणि योग्य उपकरणांचा वापर करणं अशा सारख्या सोप्या उपायांमुळे कार्बन उत्सर्जन कमी होतं. ओझोनच्या थराचं संरक्षण हे मानवी आरोग्य, जैवविविधता आणि हवामानाचं स्थैर्य निश्चित राखतं असं सिंह यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारत आणि अफगाणिस्तान क्रिकेट संघामध्ये T20 मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना आज नवी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. काल झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं अफगाणिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला आणि 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. 160 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतानं 14 षटकं आणि 5 चेंडूत 3 बाद 163 धावा करत सहज विजय मिळवला. नितीशकुमार रेड्डीला सामनावीर घोषित करण्यात आलं. टोकियो इथं होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 सहभागी होण्यासाठी भारतीय महिला संघ जपानमध्ये पोहोचला आहे. भारतीय महिला संघ या स्पर्धेत उत्तम कामगिरी करण्यासाठी उत्सुक असल्याचं संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांनी सांगितलं. आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिला क्रिकेट स्पर्धेत यंदा केवळ 8 संघ सहभागी होणार असून स्पर्धेला थेट उपांत्यपूर्व सामन्यांपासून सुरुवात होणार आहे. भारतीय संघाची पहिली लढत यजमान जपानशी येत्या शुक्रवारी होणार आहे. हांगझोऊ इथं 2023 झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला क्रिकेट संघाचं सुवर्णपदक भारतानं पटकावलं होतं. श्रोते हो, आशियाई क्रीडा स्पर्धांवर आधारित विशेष कार्यक्रमाचं प्रसारण आजपासून येत्या शुक्रवारपर्यंत आकाशवाणीवरून रात्री 8 ते 8:30 दरम्यान केलं जाणार आहे. त्यामुळे हे 3 दिवस आकाशवाणी मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र रात्री 8:30 प्रसारित होईल. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आज आणि उद्या भूतानच्या दौऱ्यावर आहेत. भूतानचे परराष्ट्र आणि व्यापार मंत्री ल्योनपो डी एन धुंगेल यांच्या निमंत्रणावरून जयशंकर भूतानचा दौरा करत आहेत. भूतानबरोबर द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी चर्चा करण्याच्या उद्देशानं हा दौरा होत आहे. या दौऱ्यात ते भूतानचे राजे तसंच भूतानचे प्रधानमंत्री यांची भेट घेतील अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयानं दिली आहे. भारत आणि अमेरिकेच्या लष्करी तुकड्यांचा समावेश असलेला युद्ध अभ्यास या संयुक्त लष्करी सरावाला कालपासून सुरुवात झाली. या सरावाचा उद्देश दोन्ही देशांच्या लष्करांची कार्यक्षमता वृद्धिंगत करणं, उदयोन्मुख आव्हानांचा सामना करणं आणि द्विपक्षीय संरक्षण भागीदारी अधिक दृढ करणं असा आहे. सरावाच्या 22व्या आवृत्तीचं उद्घाटन उत्तराखंडमध्ये औली फॉरेन ट्रेडिंग नोड इथं झालं. हा सराव एकाच वेळी औली आणि राजस्थानमधील महाजन फील्ड फायरिंग रेंज इथं होणार आहे. गणेशोत्सवाचा आज 3रा दिवस. 1.5 दिवसांच्या गणपतीचं विसर्जन काल झालं. मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या 301 मूर्ती तर 61,247 घरगुती गणपतींना काल निरोप देण्यात आला. हरतालिका मूर्तींचं देखील काल विसर्जन करण्यात आलं. सार्वजनिक गणेशोत्सवांमध्ये आजही विविध कार्यक्रम होत आहेत. भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांनी आज मुंबईत लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यासोबत होते. नेपाळच्या मुगू जिल्ह्यात आज भूकंपाचे 2 धक्के जाणवले. 2 तासांच्या अंतराने जाणवलेल्या या धक्क्यांची तीव्रता रिक्स्टर मापकावर 4.5 आणि 4.2 एवढी नोंदवली गेली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अर्थव्यवस्थेचा मजबूत पाया, खासगी उद्योजकतेची कामगिरी आणि तंत्रज्ञानाचा वाढता आवाका यामुळे जागतिक पातळीवरच्या आर्थिक प्रगतीत भारत अग्रणी राहील असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं निरीक्षण. करक्षेत्रातील व्यावसायिकांनी राष्ट्रीय हिताला प्राधान्य द्यावं असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं आवाहन. लष्कर प्रमुख जनरल धीरज सेठ आजपासून 3 दिवसांच्या रशिया दौऱ्यावर आणि भारत विरुद्ध अफगाणिस्तान T20 क्रिकेट मालिकेतला 3रा सामना आज दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात रवींद्र कुलकर्णी यांनी गायलेला राग मधुवंती आत्ताच आपण ऐकलात। हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला।